229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं हे प्रसारण आहे. आमच्या प्रातकालीन प्रसारणास आता सुरुवात करत आहोत. श्रोतेहो, या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत आहे. आज गुरुवार भारतीय सौरतिथी 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 4 जून 2026. श्रोतेहो, आमच्या एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. श्रोतेहो, निशेचे गडद रंग धुसरहून उशेचे मन प्रसन्न करणारे मनभावन रंग आता 10 देशात पसरायला सुरुवात झाली आहे आणि या रंगात रंग भरतायत ते भूपाळीचे सूर, सडासंमर्जनाचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट आणि रांगोळीची प्रसन्नता. तेव्हा अशा या मंगलमय सकाळी, मंगलमय पहाटे सगळ्यांसाठीच आयु, आरोग्य आणि समाधान मागूयात आणि ऐकूयात मंगलध्वनी.

श्रोते हो उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकत होतात. राग होता प्रभात. आता 6 वाजतात. लगेचच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

देवाच्या द्वारी आपण तर दररोजच जात असतो, पण तुमचे माझे जाणे अगदी क्षणाभरापुरते असते. जेणेकरून मंदिरात गेलोत काय, तर हो, पण संतांचे देवाच्या द्वारी जाण्याचा हेतू वेगळा असतो. देवाच्या द्वारी जेव्हा आपण जातो तेव्हा मान अपमानाचे जोडे बाहेर सोडावे लागतात, तेव्हा त्या भगवंतामध्ये भक्तिभावाने एकरूप होता येते, भगवंताचे दर्शन घेता येते. भगवंताच्या त्या निर्गुण मूर्तीकडे नेत्र चक्षु स्थिरावले म्हणजे अंतरात्म्यात भक्तीचा रस पाझरू लागतो. भक्तीचा रस पाझरू लागला म्हणजे भगवंताचे सगुण रूपाचे दर्शन होते. या ठिकाणी मी हा भाव नाहीसा होतो व भगवंताच्या कोमल चरण स्पर्श करता येतात. भगवंताच्या महाद्वारी जाण्यापूर्वी जो उंबरठा लागतो, प्रथम त्याच्या पायरीचे दर्शन घेतले पाहिजे. ते यासाठी की याच पायरीहून अनेक संत सत्पुरुष मंदिरात गेलेले असतात, म्हणून प्रथम त्या पायरीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. भक्ताला भगवंताच्या दर्शनाची आस लागते व भगवंताला भक्ताच्या भेटीची आस लागते. देवाच्या द्वारी किती वेळ असावे हे हरिपाठात सांगितले. देवाच्या दारात अगदी क्षणभर असायला हवं, त्यापेक्षा जास्त नाही. पण क्षणभर थांबण्याची भक्ताची पात्रता अगदीच वेगळी आहे. काही जण तासन तास त्या मंदिरात राहतात पण भगवंतांचे दर्शन होत नाही. संत मात्र क्षणभरच दर्शनासाठी येतात आणि हेतू साध्य होतो. सामान्य भक्त भगवंताकडे काही ना काही मागतच राहतो. भौतिक सुखाची त्याची मागणी असते, पण कदाचित त्यातून काहीच साध्य होत नसेल. संत मात्र देवाच्या द्वारी आले म्हणजे काहीच मागत नाहीत. मागून मागून मागतील तर एवढंच मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे मागणं मात्र भगवंत ताबडतोब मान्य करतो, कारण त्या भगवंताने आपणासाठी जे साठवून ठेवलं ते हेच आहे. भगवंत संतांना नेहमी पावतात असं आपण म्हणतो, कारण संत स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. भगवंताच्या द्वारी उभे असताना राग, द्वेष, अहंकार, गर्व या गोष्टीपासून दूर राहावे लागते. जर या गोष्टीपासून आपण दूर नसतो तर त्या क्षणभरात भगवंताचं दर्शन आपण घेऊ शकणार नाही. आपल्या मनातील राग, द्वेष, अहंकार, गर्व आम्हास भगवंतापुढे दाखवायच्या नसतात. निष्पाप, निष्कपट

भावनेने निस्वार्थ हेतूने भगवंताचे सगुण रूपाचे दर्शन घ्यायचे असते. देवाच्या द्वारी मन शांत ठेवून जावे, नाहीतर मानसिक शांतता ही देवाच्या द्वारी असते, तेथेच ती मिळते. तेथे जर आम्ही शांत चित्ताने मन एकाग्र करून भगवंताचे ते दिव्य रूप निहाळू शकलो नाही तर भगवंताविषयी आपल्या मनात प्रेम कसा निर्माण होणार? लोक मंदिरात जातात व तिथे बसून सुखा दुःखाच्या गोष्टी करतात व म्हणतात मंदिरात जाऊन देखील समाधान लाभत नाही. कसे समाधान लाभणार? तेथे बसून मनातील कलह दूर करावा, चित्त शांत ठेवावे. नसता आमच्या घराच्या द्वारात व भगवंताच्या महाद्वारात भेद काय राहणार? माऊली तर म्हणते देवाच्या दारात क्षणभर उभा राहा, तेथेच तुम्हाला चारही मुक्ती लाभतील. माणूस कितीही मोठा असला तरी भगवंताच्याच द्वारी त्याला जावे लागते. एखादा व्यक्ती धनवान आहे, बलवान आहे, म्हणून काय देव त्याच्या द्वारी नाही जाणार? त्यालाच देवाच्या द्वारी जावे लागते. भगवंत उभा आहे तो जगाच्या कल्याणासाठी. आमचे हित कशात आहे आम्ही समजून घेतले पाहिजे, म्हणजे मोक्ष मिळतो. मनात सहजच प्रश्न पडतो, संत भगवंताच्या द्वारी क्षणभर का उभे असतात? त्यापेक्षा जास्त का नाही? तर संतांचे मन हेच भगवंताचा देव्हारा आहे. जीवनातील प्रत्येक श्वासासोबत ते भगवंताच्याच सोबत असतात, त्यांच्यात व भगवंतात अंतर नसतेच.

षडरिपूचा अंत करणारे तेच खरे संत, आणि त्यांच्या नसानसात श्वासाश्वासात जो परमात्मा असतो तोच खरा भगवंत. या आशयाचा आजचा विचार शलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात. आजात देवाची या द्वारी याविषयी संजय पिंपळगावकर यांचे विचार ऐकलेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे ईश्वरचरणी भावपुष्पांची सुमनांजली अर्पण करण्याची, अर्थातच मंगल प्रभात या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूयात गणरायाला.

साधना सरगम यांच्या मधाळ स्वरातून हे गीत आपण ऐकत होतात. गीत लिहिलं होतं जयवंत साळगावकर यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं माधुरी नाईक यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

दत्तगुरू आले तिने सांज होता हे प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं भावगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नंदू होनोप यांनी, तर गात होत्या अनुराधा पोडवाल. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेलं, डॉक्टर सदाशिव जावडेकर यांनी लिहिलेलं भावगीत आपण माफ करा भक्तिगीत आपण ऐकत होतात. गात होते पंडित संजीव अभ्यंकर. श्रोते हो मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

0: कवी नारायण अग्रवाल यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेलं हे भावगीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी, तर गात होत्या कविता कृष्णमूर्ती, एस पी बालसुब्रमण्यम आणि रोबिन चॅटर्जी. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक कामात माहितीद्वारे योग्य ती मदत करणारा कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ऐका.
1: मागील 25 वर्षापासून गुणवत्तेचं माहेरघर म्हणजेच भारत भारती माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दत्तधाम वसमत रोड परभणी.
2: कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी प्रवेश देणं सुरू. विज्ञान शाखेसाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स, जनरल सायन्स, EM आणि MM साठी तसेच 5वी ते 12वी साठी देखील प्रवेश देणं सुरू. कला विभाग स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी. संपर्क 91-45-19-52-23 आणि 98-50-86-11-69.
0: श्रोते हो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकूयात कोरडवाहू शेतीसाठी कृषी शास्त्रीय उपाय. याविषयीची माहिती देत आहेत डॉक्टर आनंद गोरे.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. मी आज आपल्यासमोर कोरडवाहू शेतीसाठी कृषीशास्त्रीय उपचार किंवा उपाय यावर माहिती देण्यासाठी आलेलो आहे. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मृद व जलसंधारण हा कोरडवाहू शेतीचा आत्मा आहे, आणि मृद व जलसंधारण आणि पीक उत्पादन अशी साखळी आपण जेव्हा निर्माण करतो त्यावेळेला कृषी अभियांत्रिकी उपायासोबतच आपल्याला कृषीशास्त्रीय उपचारही तेवढेच महत्त्वाचे ठरतात, किंवा याला आपण कृषीशास्त्रीय उपाय असे सुद्धा त्या ठिकाणी संबोधत असतो. हे कृषीशास्त्रीय उपाय जे आहेत हे कशासाठी महत्त्वाचे आहेत, तर हे कृषीशास्त्रीय जे उपाय आहेत हे आपल्याला मातीची धूप कमी करतात, त्या ठिकाणी जे पडणारं पावसाचं पाणी आहे ते जमिनीत मुरवतात आणि जमिनीची सुपीकता टिकून ठेवतात, आणि पीक वाढ आणि उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी वाढवण्यास कमी खर्चामध्ये मदत करतात. हे उपाय कसे असतात, कमी खर्चिक, करावयास सोपे आणि शाश्वत असतात, यामुळं आपल्याला पिकाचं उत्पादन आणि उत्पन्न त्या ठिकाणी वाढण्यास मदत होते. यामध्ये आडवी नांगरट आहे, उताराला आडवी नांगरट, किंवा आपल्याला कंटूर फार्मिंग जी संकल्पना म्हणतो तीच याच्यामध्ये येते. यामुळं काय होते की उताराला आडव्या दिशेने नांगरट आणि पेरणी केली तर पावसाचे पाणी थांबते, अधिक मुरते, जमिनीची धूप कमी होते आणि पाणी मुरण्याचं प्रमाण वाढतं. यानंतर समतल सरी वरंबे किंवा रुंद वरंबा सरी पद्धत यांचाही त्याच्यामुळे उपयोग होतो की हे जे अतिरिक्त पाणी एकतर निचरा होऊन सरीवाटे निघून जाते, किंवा कमी पाऊस झालं तर त्या सरीमध्ये जास्तीत जास्त पाणी त्या ठिकाणी जमा होऊन ते मुरतं आणि त्याच ठिकाणी मग वाहून जाण्याचं पाण्याचं किंवा जमिनीची धूप होण्याचं प्रमाण कमी होतं, आणि जो हे पाणी मुरतं ते मुरून ओलावा त्या ठिकाणी टिकून ठेवण्यास मदत होते. यानंतर पट्टा पद्धतीनं पिकांची लागवड, ज्याला आपण स्ट्रीप क्रॉपिंग म्हणतो, उताराच्या आडव्या दिशेने वेगवेगळ्या पिकांचे थोडे अधिक रुंदीचे पट्टे घेणं, आंतरपीक पद्धतीपेक्षा अधिक रुंदीचे, यामुळे माती वाहून जाण्याचा वेग कमी होतो आणि धूप नियंत्रण होते. यानंतर आंतरपीक पद्धती, यामध्ये एका शेतात एकाच वेळी दोन किंवा अधिक पिके घेणे, त्याला आपण आंतरपीक पद्धती म्हणतो, एकाच जागेवर. आणि हे आंतरपीक पद्धती उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीन अधिक तूर 4:2, किंवा त्या ठिकाणी ज्वारी अधिक तूर 4:2 किंवा 3:3, हे आंतरपीक पद्धतीचा अवलंब आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. यामध्ये जमिनीवर सतत आच्छादन राहते, तणांचा बंदोबस्त कमी होतो, जमिनीची धूप कमी होते, कीडरोगांचा बंदोबस्त होतो, बाजारपेठेची जोखीम कमी होते, हवामान बदलामुळे एखादं पीक हातचं गेलं तर दुसरं पीक आपल्याला मिळतं. याशिवाय आच्छादित शेती किंवा आच्छादन

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक

0: अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे? तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने. आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे. अधेमध्ये ए सीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता. जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो. सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा तिला त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ॲक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्त्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं. पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरळेकर मॅळवानकडून समजून घेण्याचा

0: प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्स एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
0: श्रोते हो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. अथ वार्ता. केन्द्रीय मंत्रिमण्डलेन विमानन परिवहन मार्ग आधारभूत संरचना क्षेत्रेषु महत्वपूर्णाः योजनाः अनुमोदिताः. पश्चिम एशिया संकट कारणेन वर्धितेषु इंधनमूल्येषु भारतीय विमान सेवानां कृते विमान इंधनस्य अर्थात ATF मूल्यस्य स्थिरीकरणार्थं तैल विपणन समवायेभ्यः 1000 कोटि रूप्यकाणां आयव्यय सहायतां प्रदातुं प्रशासनं निर्णयं कृतवत्. सूचना

श्रोतेहो रूपरेषेनंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या देण्यात येतील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. 7:25 प्रायोजित दैनंदिन कार्यक्रम दिल खुलास हा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. आज यात नयन तुझ्यासाठी अतुरले हे जोशना हर्डीकर यांनी गायलेलं गीत, सारे मला मिळाले हे जोशना हर्डीकर यांनी गायलेलं गीत, या कागदी फुलाच्या हे पंडित प्रभाकर कोरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकू शकाल.

त्यानंतर 8:40 आपण आस्वाद घेणार आहात मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाचा. आजात हसले आज कोणी हे मोलकरीण या चित्रपटातील गीत, अरे संसार संसार हे मानिनी या चित्रपटातील गीत, डौल मोराच्या मानाचा हे तांबडी माती या चित्रपटातील गीत, तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे पिंजरा या चित्रपटातील गीत आणि रंग हा नवा नवा हे पटली रे पटली या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल. 9:10 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपटातील गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम. आज यात चंदन सा बदन हे सरस्वती चंद्र या चित्रपटातील गीत, तेरा मेरा साथ हे सौदागर या चित्रपटातील गीत, सावन का महिना हे मिलन या चित्रपटातील गीत आणि छोड़ दो आचल हे पेइंग गेस्ट या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल.

श्रोते हो सकाळी 10 वाजता ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. आपण आपल्या केंद्रावरून ऐकू शकाल 10:10 मिश्र संगीताचा कार्यक्रम. 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आजात तेरे घर के सामने या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेऊयात. गीतकार आहेत हसरत जयपुरी, संगीतकार आहे एस डी बर्मन. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. यात निसर्गाच्या घटकातील परिसंस्पर्श याविषयी आपण ऐकणार आहात. 11:05 राग एक रंग एक अनेक हा कार्यक्रम. आजात पुरी या रागाविषयी माहिती आणि चित्रपट गीत आपण ऐकू शकाल. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. 11:35 आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम. आजात वयात येणारी मुलं आणि सोशल चॅलेंजेस याविषयी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. श्रोते हो नेहमीप्रमाणे दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आज यात 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल आणि 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, नेहमीप्रमाणे द्वितीय प्रसारणाला सुरुवात होईल सायंकाळी 5 वाजता. आज सायंकाळी 7 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल आणि 7:30 वाजता आपल्या स्टुडिओतून शेतशिवार हा कार्यक्रम. आज यात आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सहभाग आहे संजय थोरात, शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा. तेव्हा श्रोते हो, ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयी.

0: द्वारे या कार्यक्रमाअंतर्गत पुरिया या रागावर आधारित चित्रपट गीत
1: आज जाने की जिद ना करो।
2: 90 वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज। श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिक जनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।
3: 229 अंश नो मीटर्स आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करत आहोत।

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचा एक छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी
1: जय हो. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. डीपटेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी प्रसार भारती आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषणा. मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. डीपटेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं प्रतिपादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीपटेक धोरण यांना मान्यता देण्यात आली असून या धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्य आधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. मुंबईतल्या मालाड उपनगरात आकाशवाणीच्या जागेवर जागतिक दर्जाचा एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. यासाठी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी स्थापन करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, आतिथ्य, आयटी आणि आयटीएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत. राज्याच्या क्रीडांगण विकासासोबतच

0: करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, आतिथ्य, आयटी आणि आयटीएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत. राज्याच्या क्रीडांगण विकासासोबतच प्रत्येक क्रीडांगणावर मॉडेल स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश योजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. याबाबत कृती आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करण्यासही त्यांनी सांगितलं. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होत असून वार्षिक 4 लाख मेट्रिक टन मालाची उलाढाल होते. या निर्णयामुळे मुंबई तसंच नागपूर बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 17 उमेदवारांची अंतिम यादी काल महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. काही बंडखोर उमेदवारांनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी निवडणूक लढवली गेल्यास 18 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी, विशेष शिबिर आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर निश्चित करावी अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. सरकार 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार असलं तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ते काल नाशिकमध्ये बोलत होते. ही कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राऊत यांनी केली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,000 कोटी रुपयांच्या विमान इंधन किंमत स्थिरीकरण निधीला मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या 77 लाख नोकऱ्यांचं संरक्षण होईल असं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून 2 दिवसीय एज्युकेशन एक्स्पो प्रज्ञावेध 2026 आयोजित करण्यात आला आहे. ओपन डेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या क्षमतांचं दर्शन होईल असं प्रकुलगुरू डॉ प्रवीण वक्ते यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. या प्रज्ञावेधसाठी नवीन नाट्यगृहात 60 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी मुख्य कॅम्पसमधले 45 विभाग तसंच धाराशिव उपपरिसरातल्या

0: 10 विभागांची दालनं असतील. सकाळी 10 ते 6 या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन विद्यापीठ व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान एज्युकेशन एक्स्पोच्या आयोजनासंदर्भात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली काल विद्यापीठातल्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठकही घेण्यात आली. संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी विहिरी, हातपंप तसंच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर जलतारा खड्डे तयार करावेत असे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. संभाव्य अल्निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पाणी टंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुढील वर्षासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात 1 जूनपासून शेत वाचवा अभियान राबवण्यात येत आहे. सुदृढ मृदा, समृद्ध पीक, आनंदी शेतकरी ही या अभियानाची संकल्पना आहे. जिल्ह्यातल्या मातीत फॉस्फरसचं प्रमाण पुरेसं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी वापर थांबवावा, त्याऐवजी पीएसबी आणि प्रति हेक्टरी 5 टन शेणखताचा वापर करावा असा सल्ला हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक पीपी शेडके यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. अन्न औषध प्रशासन विभागानं अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी आणि नेवासा तालुक्यात कारवाई करून 2,84,180 रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त केलं. राहुरी इथं शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीमचे 41,440 रुपये किमतीचे 148 पाकिटं तर नेवासा इथं एसबीजी ब्रँडचं सुमारे 2,50,000 रुपयांचं 1,500 किलो रिफाईंड पामोलीन खाद्यतेल जप्त करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गजानन नगर इथल्या प्रसन्ना डेअरीतून 18,000 रुपयांहून अधिक किमतीचं तूप जप्त करण्यात आलं. बेकायदेशीर मद्यविक्रीविरोधात लातूर जिल्हा पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर छापेमारी करून 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी काल एकाच दिवशी 8 गुन्हे दाखल करण्यात आले. जागतिक सायकल दिनानिमित्त काल परभणी शहरात सायकल फेरी काढण्यात आली. हिंगोली शहरात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल रॅली काढण्यात आली. सायकल वाचवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा अशा घोषणा या रॅली दरम्यान देण्यात आल्या. हवामान. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपूर इथं सर्वाधिक 44° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी, धाराशिव आणि बीड इथं सरासरी 39, छत्रपती संभाजीनगर इथं 38.9 तर नांदेड इथं 37.6° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाड्यात बहुतांश भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. डीपटेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी प्रसार भारती आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार. आणि मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: .29° नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.

श्रोते हो, दिनांक 4 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत पुरिया या रागावर आधारित चित्रपट गीत.

0: व्हाट इज मोबाइल नंबर
1: करो क्या डायल नंबर
2: श्रोते हो आपल्यासाठी खास आनंदाची बातमी आपल्या सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून.

0: काय म्हणताय, वार आणि वेळ, हो हो तेही लवकरच आपल्याला कळेल.
1: व्हॉट इज मोबाईल नंबर,
0: पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी परभणी.
2: शब्द स्वर आणि भावनांचा मेळ, शब्द स्वर आणि भावनांचा मेळ, जनमनाशी जोडणारा खेळ, जनमनाशी जोडणारा खेळ. 9 दशकांची उज्ज्वल कहाणी, भारताची शान आकाशवाणी.
3: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
4: वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत.
5: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया. तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
0: नव्वद वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज. श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिकजनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

0: स्पर्धेच्या या युगात आजचा प्रत्येक युवक ध्येयवादी असावा. त्याने त्याच्या आयुष्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी धडाडीने, कार्यतत्परतेने, जिद्दीने आणि चिकाटीने जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करत भरघोस असं यश संपादन करावे. त्यासाठी युवकांना शैक्षणिक, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रातील तज्ञांशी साधलेला विशेष संवाद ऐकत रहा. युवकांसाठीच्या युववाणी या कार्यक्रमात महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या रविवारी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय युववाणी हा कार्यक्रम प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या रविवारी सायंकाळी 5:30.
1: दोनशे 29 नो मीटर्स अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आता वेळ झाली आहे दिल खुलासे या प्रायोजित कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करा.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा

0: कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागं असा उद्देश आहे की तंबाखूमुळं जे काय जगामध्ये आज मृत्यूमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती, लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टी व्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षणं व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षीही त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
0: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते. यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो, चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव, स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट, ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना, मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
0: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत, याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरी गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हणली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखूमुळे माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालवते.
0: हो, खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर, याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीनं परिणाम होतोय?
1: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जी आहे ती आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भविष्य आपण मानलं जातं, तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं, त्यामुळं कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळं फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं, त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळं कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं, याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते.

0: होते, एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं पैशाची बर्बादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावं, आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
1: हो, खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
0: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात, यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात, या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाईमार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीनं तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय, टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर ह्या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारी लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक 4 स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काही त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडे कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडे मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे, तर होय नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत.

0: ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जाऊयात, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील, तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा, आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न कर.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो कधी हसवून जाती, कधी हसवून जाती हळूच, कधी रडवून जाती खोल, कधी अबोल प्रीत सांगती, कधी विरहाचे बोल। आरशा समय स्वच्छ या गाण्यांची भाषा, प्रत्येकांच्या हृदयात त्यांची सारखीच परिभाषा, अशी ही भावगीतं। आता आस्वाद घेऊयात भावगीतांचा भावधारा या कार्यक्रमातून।

0: श्रोतेहो, वंदना विटणकर यांनी लिहिलेलं, अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: मागील 25 वर्षापासून गुणवत्तेचं माहेरघर म्हणजेच भारत भारती माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दत्तधाम वसमत रोड परभणी.
2: कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी प्रवेश देणं सुरू. विज्ञान शाखेसाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स, जनरल सायन्स, EM आणि MM साठी तसेच 5वी ते 12वी साठी देखील प्रवेश देणं सुरू. कला विभाग स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी. संपर्क 91-45-19-52-23 आणि 98-50-86-11-69.
3: सुवर्ण संधी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत महात्मा गांधी मिशन नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे रेशीम उत्पादन प्रमाणपत्र, रेशीम उत्पादन पदविका, माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान प्रमाणपत्र, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता पदविका, उद्यान विद्या पदविका या कृषी प्रमाणपत्र व पदविका शिक्षण क्रमासाठी आजच संपर्क करा 75-88-57-15-57 या नंबरवर.
4: रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या प्रेरणेवर गेली 25 वर्ष आपल्या सेवेत असणारे मन

0: जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे यांनी केलं आहे. संपर्क 88 30 93 13 88.
1: श्रोतेहो, वळूयात आपल्या भावगीताकडे आणि ऐकूयात हे गीत.

0: मंगेश पाडगावकर यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी आणि गात होत्या ज्योत्स्ना हर्डीकर. श्रोते हो, आजच्या भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतरचना.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
3: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो.
3: काय
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, वळूयात आपल्या भावधारा या कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात हे भावगीत.

गीतकार रमेश आणावकर यांची रचना गात होत्या पद्मजा दळवी. आणि याबरोबरच श्रोते हो, आजच्या भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात इथेच विराम घेऊयात. आज यात अनिल मोहिले यांनी गायलेल्या काही गीतरचना आपण ऐकल्यात. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229° अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 8 वाजतायत, लगेचच समाचार प्रभात, त्यानंतर म्हणजे 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येईल. ते आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Hussain confirmed the deaths and stated that a number of patients remain in critical condition. And in sports, in football, hosts India have booked their place in the final of the SAF Women's Championship after defeating Bhutan 1-0 in the semi-final at Margao in Goa yesterday. Samfida Nongroom scored the match-winning goal in the 58th minute to help India move into their first SAF Women's Championship final in 6 years. Five-time champions India will now face defending champions Bangladesh in the title clash on Saturday at 6:30 p.m. And now for a look at today's newspapers, it's over to Tanvi Khurana.
1: Thank you, Anuja. The headlines in all the dailies are full with the tragic news of one of the deadliest fires in Delhi in recent years. Hindustan Times writes, safety gaps spark another tragedy as 21 die in blaze that swept through the five-story hotel located in a narrow lane crowded locality in South Delhi. An editorial in The Hindu writes on how India scaled its startup industry from 2016 to 2025. The Startup India scheme has truly come of age due to the supportive policy environment, robust startup growth and a positive investment climate. Cabinet backs ordinance to ease tax rules for foreign investors in some securities, states the Times of India. The Economic Times comes up with a story on domestic travel demand remains strong despite rising fuel costs and airfares and fewer flights under the headline Summer Travel Plans Take No Break. And finally, the Tribune writes about a memorable moment when the Tibetan spiritual leader, the 14th Dalai Lama, was presented with a Grammy Award won by his audiobook Meditations, The Reflections of His Holiness. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with acting President of Venezuela, Delcy Rodriguez, in New Delhi today. Union Home Minister Amit Shah to chair 73rd plenary session of Northeastern Council in Shillong. U.S. Secretary of State Marco Rubio says United States and India are only weeks away from concluding a long-awaited trade agreement. IMD issues orange alert for heavy rain in Kerala and Mahi today. First World Yogasan Sports Championship to begin today in Ahmedabad. Prime Minister Narendra Modi to join the event. And in football, India advanced to the final of SAF Women's Championship, beating Bhutan 1-0 in Goa. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
3: उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
4: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग

शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील आठ राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे

0: प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29° अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे मराठमोळ्या शब्दांना मराठमोळ्या संगीताचा साज, अर्थातच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. लगेचच ऐकूयात

मोलकरीन या चित्रपटासाठी आशा भोसले आणि तलत महमूद यांचा युगुल स्वर श्रोतेहो आपण ऐकत होतात. पीर सावळाराम यांच्या रचनेला संगीत होतं वसंत देसाई यांचं.

मानिनी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांचा स्वर श्रोतेहो आपण ऐकत होतात. बहिणाबाई चौधरी यांच्या रचनेला संगीत होतं वसंत पवार यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली ही रचना संगीतबद्ध केली होती आनंद घन यांनी, तर हे गीत लिहिलं होतं योगेश यांनी तांबडी माती या चित्रपटासाठी.

पिंजरा या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गीत आपण ऐकत होतात. संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी, तर गात होत्या उषा मंगेशकर.

विवेक आपटे यांनी लिहिलेलं ही गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी, तर गात होते सुरेश वाडकर आणि साधना सरगम पटली रे पटली या चित्रपटासाठी. आणि याबरोबरच श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात इथेच विसावा घेऊयात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 9 वाजतायत लगेचच आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येणारं प्रादेशिक उर्दू बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी संगीताचे तार छेडले होते, तर गीतकार इंदिवर यांच्या रचना आपण ऐकत होतात. गात होते मुकेश सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी. श्रोते हो, यानंतर ऐकूयात सौदागर या चित्रपटातील गीत.

मिलन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांचा युगुल स्वर आत्ताच आपण ऐकलात. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

पेईंग गेस्ट या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेले शब्द आपण ऐकलेत. संगीत होतं एस डी बर्मन यांचं, तर गात होत्या आशा भोसले आणि किशोर कुमार. आणि श्रोते हो, याबरोबरच आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता इथेच विसावा घेऊयात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दिनांक 4 जून गुरुवार रोजी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत पुरिया या रागावर आधारित चित्रपट गीत.
1: आज जाने की जिद ना करो.
2: व्हाट इज मोबाईल नंबर?
3: करो क्या डायल नंबर?
4: श्रोते हो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी. आपल्या

0: सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून, श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून. काय म्हणताय, वार आणि वेळ? हो हो, तेही लवकरच आपल्याला कळेल.
1: व्हॉट इज मोबाईल नंबर?
0: पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी परभणी. नव्वद वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज. श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिक जनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
2: 229 अंश अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आता 9:35 होत आहेत. लगेचच उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी, त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही.
1: ही
0: गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा.
1: अमावस्येचा
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची

0: आंब्याची, पंचतत्वची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
1: बर,
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर,
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
1: वा,
0: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात नाट्यपद.

वासव दत्ता या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलत. गात होते अरविंद पिळगावकर. गीत लिहिलं होतं शांता शळके यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आता ऐकूयात तुमच्या आमच्या आठवणींच्या कप्प्यात साठवलेली, अधूनमधून मनाला थाप देणारी आणि ओठांवर रुंजी घालणारी काही गाणी. आज यात तेरे घर के सामने या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद घेऊयात. शब्दांची मांडणी केली आहे गीतकार हसरत जयपूर यांनी.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगुलस्वरातून हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, तेरे घर के सामने या चित्रपटातील गाण्यांना संगीताचा साथ चढवला आहे यस डी बर्मन यांनी.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा युगुलस्वर श्रोते हो आपण ऐकलात. तेरे घर के सामने या चित्रपटासाठी शब्दांची मांडणी केली आहे हसरत जयपुरी यांनी.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत श्रोतेहो आपण ऐकलं एके फिल्म के गीत या कार्यक्रमात. आणि याबरोबरच श्रोतेहो आजचा एके फिल्म के गीत कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज या तेरे घर के सामने या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेतलात. संगीतकार SD बर्मन यांनी संगीताची आखणी केली होती तर गीतकार हसरत जयपुरी यांनी शब्दांची मांडणी केली होती. श्रोतेहो आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सुरांच्या खजिन्यांची दारं उघडण्याची आता वेळ झाली आहे. दार उघडू, आवडेल ती गाणी निवडू आणि तृप्त होऊ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी पल्लवी कवठेकर आपल्या साऱ्यांचं नेहमीच्या त्याच उत्साहात मनस्वी स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून निसर्गातील घटक आणि त्यांना झालेला अभंगांचा परिसस्पर्श याविषयी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हा घरी धन शब्दांची चरतणे असं तुकाराम महाराज म्हणतात. याच शब्दातून निसर्गातील घटक आणि त्यांचा मानवी जीवनाशी कसा संबंध आहे हे त्यांनी अभंगातून उदाहरण देऊन सांगितलं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. श्रोते हो, आपली सारीच संत मंडळी पर्यावरण संवर्धक होती. त्यांनी सतत निसर्गाची आठवण ठेवली, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. निसर्गाला ओरबाडण्याची भाषा संतांनी कधीही केली नाही. निसर्गात राहून थोडंसं घेऊन पुन्हा सर्व त्यालाच अर्पण करायला सांगणारी हिंदू संस्कृती आणि संतांची मांदियाळी ही सदैव पूजनीय आणि वंदनीय आहे. श्रोते हो, निवृत्तीनाथांची गुरुकृपा लाभल्यानंतर ज्ञानेश्वरांच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या परमानंदांचं वर्णन त्यांनी निसर्गातील उदाहरण देऊन केलं आहे, आणि ते म्हणजे मोगऱ्याचं. श्रोते हो, मोगरा फूल म्हणजे प्रसन्नता, सौंदर्य, सुगंधाची परिसीमा आणि परिसस्पर्श. त्याला हात लावताच तोडणाऱ्याचाही हात तो सुगंधी करतो, आणि हेच उदाहरण ज्ञानोबांनी दिलं आहे. यात मोगरा म्हणजे आत्मिक सुख आणि रोप म्हणजे गुरूंनी दिलेली ज्ञानरूपी दीक्षा, तर फुले म्हणजे ईश्वरी प्रेमाचा दरवळ, आंतरिक आनंदाची परिसीमा. आणि ही परिसीमा साधताना माऊलींनी या सुंदर रूपकाचा वापर केला आहे,

थोडक्यात, मनाची कळी जेव्हा गुरुकृपेने उमलते ना, तेव्हा सर्वत्र आनंदाचा सुगंध दरवळतो, हे त्यांनी निसर्गातील मोगऱ्याचं उदाहरण देऊन सांगितलं आहे.

श्रोतेहो, संत तुकाराम महाराज हे अभंग रूपानं महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात विराजमान आहेत. त्यांच्या अभंगांना परमतत्वाचा स्पर्श आहे, मंत्रांचं पावित्र्य त्यात आहे आणि म्हणूनच त्यांचे अभंग हे अभंग आहेत. त्यांच्या काव्यातील रसाळता, भाषेतील मधुरता अनेकांनी अनेक अंगांनी विचार करून अभ्यास करून टिपण्याचा प्रयत्न केला आहे. श्रोतेहो, तुकाराम महाराजांनी वृक्ष आणि वेली यांच्यातील संबंधाची तुलना नातेवाईकांशी केली आहे. भंडारा डोंगरावरील शांत वातावरण, वृक्षराई आणि तिथलं प्रसन्न वातावरण, हिरवळ यांच्या सान्निध्यात त्यांना भरपूर अभंग स्फुरले. त्यात हा निसर्गाशी नातं सांगणारा अभंग. यात ते म्हणतात, निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यानं मनातील विकार दूर होतात, एकांत सुखावह वाटतो. आकाश हा मंडप आणि पृथ्वी हे आसन समजून मन आनंदानं क्रीडा करतं. जिथे पक्षी आपल्या मधुर स्वरात देवांची आळवणी करतात. श्रोते हो, जिथे आपण झाडाला लाकूड म्हणून बघतो तिथे संतांनी त्यात जिव्हाळा बघितला आणि त्याचीच उदाहरण देऊन आप

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी तर निसर्गालाच गुरु मानलं होतं. ते म्हणतात, पाण्यासारखं नम्र व्हा ते सगळ्यांना जीवन देतं. सूर्याप्रमाणे निरपेक्ष व्हा की जो भेदभाव करत नाही. आणि वाऱ्यासारखं मोकळं असावं की ज्याच्या मनात किंतू परंतु नसतो. श्रोते हो, माऊलींचा एक अभंग आहे ज्यात त्यांनी निसर्गातील अस्थिर मनाला भक्तिमार्गावर स्थिर करण्याचं आव्हान केलं आहे. यात निसर्गातील कीटक भुंगा हा मानवी मनाचं प्रतीक आहे जो इकडे तिकडे भटकत राहतो. जसा भ्रमर रुंझुण करत एका फुलांवरून दुसऱ्या फुलांवर भटकत असतो, त्यांना असं सुचवायचं असेल की व्यर्थ भ्रमंती हा मनाचा सर्वात मोठा

अवगुण आहे, तो सोडायला हवा आणि बाह्य जग, भौतिक सुख यांच्यामागे न फिरता भगवान विठ्ठलाच्या चरण कमलावर निश्चलपणे राहायचं. भुंगा फुलांकडे फक्त रंग आणि गंधानं आकर्षित होतो, त्याप्रमाणे माणूस भौतिक गोष्टींच्या बाह्य रूपाकडे बघून आकर्षित होतो आणि फक्त मधाचीच म्हणजेच सुखाची अभिलाषा करतो. हेच निसर्गातील उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला समजून सांगितलं आहे.

श्रोते हो, महाराष्ट्रातील संत परंपरेनं निसर्गाकडे केवळ निर्जीव सृष्टी म्हणून न पाहता त्यात ईश्वराचं रूप पाहिलं आहे. संत एकनाथ गोदावरीच्या काठावर राहिले. त्यांनी नदीला कधीही जलस्रोत म्हटलं नाही, ते तिला गोदामाई म्हणाले, आई म्हणाले, कारण आईप्रमाणे ती आपल्याला जगवते पण कधी काही मागत नाही, ही भावना त्यांनी जनमानसात रुजवली. संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, जगद्गुरू तुकोबाराय यासारख्या अनेक संतांनी आपल्या अभंगातून वृक्ष, वेली, नद्या आणि पशुपक्ष्यांचं अत्यंत सुंदर वर्णन केलं आहे. संत एकनाथ महाराजांनी पाऊस आणि निसर्गाचं छान वर्णन केलं आहे. अभंगात मेघ अर्थात ढग या निसर्गातील घटकाला उपमा देऊन संतांचं वर्णन त्यांनी केलं आहे. ते म्हणतात, मेघ

त्यांनी निसर्गातील आणखीन एक उदाहरण दिलं आणि ते म्हणजे नदीचं. या अभंगात भक्तांच्या निष्काम आणि निर्मळ मनाचं वर्णन त्यांनी केलं आहे. ज्याप्रमाणे गंगा नदी कोणत्याही अहमपणाशिवाय भेदभावाशिवाय सतत वाहत राहते, त्याचप्रमाणे ज्याचं मन असतं, म्हणजेच जे मन निर्मळ शांत आणि संसारात राहूनही अलिप्त असतं, अशा त्या मनाला भक्तांच्या जवळ भगवंत नेहमीच असतो. अशा भक्तांच्या भक्तीमुळे देव त्याच्याजवळ उभा असतो आणि त्याला स्वतःच्या आतच आनंदाचा गाभा म्हणजेच ईश्वराचा अनुभव दिसू लागतो. त्या भक्ताला ईश्वराचं अंगुष्ट मात्र म्हणजे अतिसूक्ष्म आणि तेजोमय रूपसुद्धा अंतःकरणात दिसत असतं. ही केवळ अनुभूतीची गोष्ट आहे. ज्यांना हा आत्मज्ञानाचा अनुभव आहे त्यांनाच ही खूण समजते आणि ही खूण खऱ्या अर्थांना संतांना समजली आहे. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की सर्वोच्च आध्यात्मिक पदवी ज्याची पात्रता आहे त्यालाच प्राप्त होते.

श्रोते हो, कामक्रोधाचा आकांत थांबवून खऱ्या अर्थानं शांत झालेले संत म्हणजे तुकाराम महाराज, जे जनांच्या हृदयातील खरा ज्ञानवसंत झाले.

श्रोते हो, निसर्ग शांत जग शांत तरच आपण ही सुखासमाधानाने जीवन जगू शकतो याची जाणीव संतांना पदोपदी होती. श्रोते हो, संत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे ज्यात हे निसर्ग विश्व परमेश्वराची बाग आहे, येथे उमलणारी फुले फळे मनाला प्रसन्न करतात असं ते सांगतात. निसर्ग जग हा बाग प्रभूचा, रमवी मनी भावना. फुले फळे ही सुंदर निघतील कळी जाणतो कोण जाणतो सुखा, सुगंधे रुंजू दे मन मना. श्रोते हो, संत तुकोबाराय असो किंवा संत तुकडोजी महाराज असो, या सगळ्यांनी निसर्गाला आपलं गुरु मानलंय. जगद्गुरु तुकोबारायांना परमानंद पूर्णत्व आणि ईश्वरी सान्निध्यात मिळणाऱ्या आंतरिक सुखाचं वर्णन एका छानशा अभंगात त्यांनी केलं आहे. खरंच ना,

संतांचे हे अभंग म्हणजे आनंदाचे तरंग डुंबते त्यात अंतरंग, असा विश्वास देणारे, समाधान देणारे, सुख देणारे, मनाला रुंजी घालणारे, कानांना रिजवणारे आणि हृदयाला साद घालणारे आहेत. कितीही ऐकले, कितीदा जरी ऐकले, तरी निर्मळ स्वच्छ आनंदच त्यात मिळतो. तुकोबा म्हणतात, मी आनंदाचा डोह झालो असून माझ्यात आनंदाच्या लाटा म्हणजे तरंग उसळत आहेत, कारण निसर्गात सगळीकडे आनंदी आनंद भरला आहे. ही भक्तीची परमोच्च अवस्था जेव्हा मनुष्याला आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वरी भक्ताचा परमानंद मिळतो ना, तेव्हा त्याला बाह्य जगातील दुःखाचा स्पर्श होत नाही. तो अंतरंगातून इतका भरून जातो की त्याला सर्वत्र आनंदच जाणवतो, आणि हेच तुकोबारायांनी या अभंगात सुचवलं आहे.

मग श्रोते हो, आनंद दिल्यानं किंवा वाटल्यानं दुपटीनं आपल्याकडे येतो असं म्हणतात. त्यामुळे मला तरी वाटतं की आज तुम्हाला अभंगाच्या श्रवणाने तृप्तीचा ढेकर नक्कीच आला असेल आणि मन प्रफुल्लित झालं असेल. तेव्हा तुम्ही खुश तर मीही खुश. मग आता मी निरोप घेते आणि परत भेटते नवीन विषय नवीन आशय घेऊन. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. संकलन आणि निवेदन होतं पल्लवी कवठेकर यांचं.
1: सुवर्ण संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत महात्मा गांधी मिशन नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे रेशीम उत्पादन प्रमाणपत्र, रेशीम उत्पादन पदविका, माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान प्रमाणपत्र, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता पदविका, उद्यान विद्या पदविका या कृषी प्रमाणपत्र व पदविका शिक्षण क्रमासाठी आजच संपर्क करा 75 88 57 15 57 या नंबरवर.

0: जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे यांनी केलं आहे. संपर्क 88 30 93 13 88.
1: दोनशे 29° नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहो कार्यक्रम राग एक रंग अनेक. आजात पुरिया या रागाविषयी माहिती आणि त्यावर आधारित काही चित्रपट गीतं आपण ऐकणार आहात. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा.
2: राग एक रंग अनेक. श्रोते हो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आज आपण पुरिया या रागावर आधारित चित्रपट गीत ऐकूयात. चला तर मग श्रोते हो सुरुवातीला ऐकूयात एक छानसं गीत.

श्रोतेहो, हे गीत होतं पुरिया या रागावर आधारित. आणि श्रोतेहो, आता आपण जाणून घेऊयात पुरिया हा राग. पुरिया हा राग मारवा थाटातून निर्माण होतो. या रागामध्ये पंचम स्वर वर्ज्य आहे आणि या रागाच्या आरोह अवरोहामध्ये कोमल ऋषभ, तीव्र मध्यम हे दोन्ही लागतात आणि बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. या रागाच्या आरोह अवरोहामध्ये पंचम वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती शाढव शाढव होते. पुरिया या रागाचा वादीस्वर गांधार असून संवादीस्वर निषाद आहे आणि हा राग रात्रीच्या प्रथम प्रहरी किंवा सायंकाळी गायला जातो. श्रोते, आता आपण ऐकूयात पुरिया या रागाचा आरोह अवरोह आणि पकड.

श्रुतिमत आपण ऐकूयात पुर्या रागाचा वैशिष्ट्य. पुर्या रागाचं मुख्य चलन मंद्र आणि मध्यसप्तकामध्ये होतं, त्यामुळं हा राग उत्तरांग प्रधान सोहनी रागापेक्षा पुर्या सहजपणे वेगळा दाखवता येतो. या रागामध्ये कोमल ऋषभ आणि गांधार निषाद शुद्ध आहेत, त्यामुळं त्याला संधिप्रकाश राग म्हटलं जातं. या रागामध्ये गांधार आणि निषाद तसेच मध्यम आणि निषाद या स्वरांची संगती महत्त्वाची मानली आहे. भारतीय संगीतामध्ये

पुरिया आणि पुरिया धनाश्री हे दोन्ही राग एकमेकांशी मिळते जुळते आहेत आणि हे दोन्हीही राग गंभीर आणि मधुर प्रकृती असलेले म्हणून ओळखले जातात. राग पुरिया आणि पुरिया धनाश्री या दोन्हीही रागामध्ये चित्रपट गीतं आणि गझल भरपूर प्रमाणात आहेत. चला तर मग श्रोते ऐकूयात एक गझल फरीदा खानुम आणि आशा भोसले यांच्या स्वरात. आज जाने की जिद ना करो,

0: आणि श्रोतेहो आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या राग एक रंग अनेक या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रागासह. तोपर्यंत नमस्कार. राग एक रंग अनेक.
1: राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज यात पुरिया या रागाविषयी आणि या राग

0: श्रोते हो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी. आपल्या सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून, श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून. काय म्हणताय, वार आणि वेळ? हो हो, तेही लवकरच आपल्याला कळेल.
1: व्हॉट इज मोबाईल नंबर?
0: पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी परभणी. नव्वद वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज. श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिकजनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

0: 90 वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत.
1: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया. तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूयात एक छानसं गाणं.

श्रोते हो, आत्ताच आपण एक छानसं गाणं ऐकलात. आता 11:35 होत झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य वर्धिनी. आज यात वयात येणारी मुलं आणि सोशल चॅलेंजेस याविषयी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.

0: नमस्कार श्रोतेहो, आरोग्यवर्धिनी या मालिकेमध्ये मी सीमंतिनी सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, वयात येताना हे जे सदर आपण सुरू केलेलं आहे, या सदराअंतर्गत आजची चौथी मुलाखत घेऊन मानसोपचारतज्ञ डॉक्टर मेघा काळे आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. आणि आजचा विषय देखील असाच खूप महत्त्वपूर्ण आणि समाजामधील प्रत्येक व्यक्तीशी निगडीत असणारा विषय आहे, कारण विषय आहे वयात येणारी मुलं आणि सोशल चॅलेंजेस अर्थात सामाजिक समस्या. तर मला वाटतं की हा विषय, हा प्रश्न घरातील, आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. तर असाच हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असा विषय आज आपण मुलाखतीमधून चर्चा करणार आहोत. तर डॉक्टर मेघा काळे, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: विषय तर आपण सांगितलेला आहे की सोशल चॅलेंजेस जे आहेत ते सॉल्व्ह करत असताना वयात येणाऱ्या मुलांचा मानसिक दृष्ट्या देखील विचार करणं खूप आवश्यक असतं.
1: नक्की.
0: तर हा विषय आज आपण चर्चा करणार आहोत. तर काय सांगाल बरं मॅडम, की सुरुवातीला आपण पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना हे सांगूयात की शारीरिक आणि मानसिक बदल जे या मुलांमध्ये होतात ते वयानुरूप होणं किती आवश्यक आहे हे सोप्या भाषेत आपण कसं समजून सांगाल?
1: हां, जसं आपण मागच्या काही भागांमध्ये बोललोत की मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एका ठराविक वयामध्ये हे सगळे बदल होत असतात. तर मुलींचं वय साधारण 18 ते 13 वर्षामध्ये ते सुरुवात होते आणि 16 ते 17 वर्षापर्यंत ते बदल चालतात. मुलांमध्ये साधारणतः 9 ते 14 वर्षापर्यंत सुरुवात होऊन 17 ते 18 वर्षापर्यंत बदल चालतात. तर आता हा कालावधी इतका मोठा आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे जे बदल होणारे आहेत, उंची वाढणे किंवा जे पण बदल असतील ते आपण बोललो पहिल्या भागात, तर ते एकाच वेळेला सगळ्यांचे होतील असं नाही. सो ते मुलांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. तर दुसऱ्याशी तुलना न करता आणि त्याचा जास्त विचार न करता जे बदल तुमच्यामध्ये होत आहेत ते कशा पद्धतीने होत आहेत ह्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला काही त्याच्याबद्दल शंका असेल तर पालकांशी बोलणं महत्त्वाचं आहे.
0: हो, पण आपण हे सांगूयात मॅडम आज की हे बदल बऱ्याचदा असं होतं की हे बदल मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करतात. तर काय सांगाल की हे बदल होणं

0: महत्त्वाचं का आहे?
1: हां, तर हे आपण जसं म्हणतो की हे जे बदल शरीरामध्ये होतात, तर ही तुमची ॲडल्टहूडकडे जाण्याची, म्हणजे तुम्ही जे मोठे होण्याची जी तुमची जी प्रोसेस आहे, जी क्रिया आहे, त्याचा एक अविभाज्य घटक आहे. कारण की हे बदल झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये काही असे चेंजेस होतात की जेणेकरून तुम्ही तुमच्या पुढच्या आव्हानात्मक आयुष्याला सामोरं जाऊ शकता. आणि दुसरे महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यांनाच माहिती आहे की रिप्रोडक्शनसाठी हे बदल फार महत्त्वाचे असतात, की तुम्ही आपली जी शरीराची रचना आहे ती अशी बनलेली आहे की नैसर्गिकरित्या आपण आपली जी स्पेसीज आहे, म्हणजे आपल्या स्वतःचं रूप किंवा आपल्या स्वतःचे जीन्स प्रिझर्व करण्यासाठी रिप्रोडक्शन हे फार महत्त्वाचं, आपल्या इव्होल्युशनचं, आपल्या आपल्या सर्व्हायवलचा एक खूप मोठा घटक आहे. सो त्या रिप्रोडक्शनच्या क्रियेसाठी हे बदल होत असतात. आणि तुमच्या मेंदूमध्ये पण बदल होत असतात, नवीन न्यूरोनल सर्किट्स बनत असतात. सो हे सगळे बदल तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि रिप्रोडक्शनसाठी, दोन्हीसाठी पण फार महत्त्वाचे आहेत.
0: नक्कीच बरोबर आहे. हल्ली आपण बघतोय मॅडम की सोशल मीडियाचा वापर इतका वाढलेला आहे आणि हल्लीची पिढी प्रत्येक गोष्ट सोशलाइज करायला बघते. छोट्या मोठ्या गोष्टी लगेच सोशल मीडियावर शेअर करून त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याचं हे मीडियाचं जे काम आहे, तर यामध्ये खूप वाहवत चालली आहेत मुलं. तर याला कसा ब्रेक लावता येईल, याबद्दल काय मार्गदर्शन कराल आपण?
1: जे मुलं वयात येतानाचं जे मुलांचं वय असतं, तेच वय त्यांचं करिअर घडवणारं पण वय असतं. म्हणजे साधारणतः 9वी ते 12वीचा हा कालावधी असतो. या वयात, याच वेळेला त्यांना वयात येत असतात ते, त्यांना इंडिपेंडन्स हवा असतो, त्यांना सोशल मीडियाचा प्रेझेन्स हवा असतो, पण सेम टाइम त्यांचा अभ्यास पण तेवढाच महत्त्वाचा असतो. त्यांचं आयुष्य घडवणाऱ्या गोष्टी या काळात घडणार असतात. तर मी असं म्हणेल की शक्यतो सोशल मीडियापासून लांब राहता आलं तर ते सगळ्यात चांगलं, जेणेकरून तुमचा फोकस अभ्यासावरचा जाणार नाही.
0: बरोबर.
1: पण जर तुम्हाला राहायचंच असेल सोशल मीडियावरती, तर तुम्ही पॅसिव्ह यूज करा, म्हणजे इतरांचं कंटेंट पाहू शकता तुम्ही. पण जेव्हा तुम्ही इतरांचं कंटेंट पाहता, इतरांनी काय पोस्ट केलं आहे ते पाहता, तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की कोणीही सोशल मीडियावरती त्यांच्या आयुष्यातली वाईट बाजू पोस्ट करत नाही. जे पोस्ट, जी चांगली बाजू असते तीच पोस्ट करतात. त्याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात फक्त हे ही एवढीच चांगली बाजू आहे असं नाही, त्याच्या मागे काही वाईट बाजू पण असते जी सोशल मीडियावर पोस्ट नाही केल्या जात. आणि त्यामुळे असं दुसऱ्यांच्या पोस्ट पाहून असं मुलांना कधी वाटू शकतं की यांचं आयुष्य किती चांगलं आहे, किंवा हे किती छान दिसतात, किंवा अशा पद्धतीचं न्यूनगंड येऊ शकतो. तर मुलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की सोशल मीडियावरचं सगळं जे जग असतं ते सगळं चांगली बाजू दाखवलेली असते. आणि जर ॲक्टिव्ह यूज जर मुलं करायला लागले, म्हणजे स्वतः पोस्ट करायला लागले आपल्या आयुष्यातल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या, तर काय होतं की पोस्ट केल्यानंतर मग बराच वेळ त्याच्याकडे बघण्याकडे जातो की कोणी कमेंट केली की नाही, किती लाईक्स आले, कोणी काय कमेंट केली, मग कोणी निगेटिव्ह कमेंट केली तर का केली. सो त्याच्यामुळे मी असं ॲडवाईस करते की 12वीपर्यंत मुलांनी जर सोशल मीडियाचा यूज करायचा असेल तर पॅसिव्ह यूज करावा. आपण स्वतः आपली पोस्ट टाकणं आणि मग त्याच्यामुळे होणारा जो वेळेचा अपव्यय आहे तो टाळणं फार महत्त्वाचं आहे. आणि थोड्या वेळासाठी सोशल मीडिया वापरा, म्हणजे पूर्ण वेळ सतत फोनवरती ते इंस्टाग्रामचे, स्नॅपचॅटचे नोटिफिकेशन चेक करत राहा. त्याच्यापेक्षा आता मुलं तर आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड आहेत. ते काय सोशल मीडिया यूजचं मॉनिटर्स, ते अलार्म्स लावून ठेवतात, सगळं करतात. ते सगळं तुम्ही करा, नाहीतर सरळ फोन बाजूला नेऊन ठेवा, नोटिफिकेशन ऑफ करून ठेवा, फोन सायलेंटवर ठेवा किंवा ड्रॉअर मध्ये ठेवा. जेवढं तुम्ही दूर राहाल तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं आहे.
0: बरोबर आहे. आपण बघतो मॅडम की गॅझेट्स वापरताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक असतं. सोशल मीडियाचा वापर करताना टेक्निकली आपण ते अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलेही नोटिफिकेशन्स आपण जर ओपन ठेवले तर आपली पर्सनल माहिती ही जगभर क्षणामध्ये जाऊ शकते आणि त्याचे दुष्परिणाम बऱ्याच अंशी आपण बघतो की अनेकांच्या बाबतीमध्ये त्यांना ते भोगावे लागलेले आहेत. तर याबद्दल काय सांगाल की यापासून दूर राहण्यासाठी आणखीन आपण सोप्या भाषेत कसं समजून सांगाल की ह्या दुष्परिणामांना सामोरं जायचं नसेल तर किती महत्त्वाचं आहे सोशल मीडियापासून दूर राहणं?
1: सो बेसिकली या दुष्परिणाम

0: लोकांपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर ऑनलाईन जो तुमचा प्रेझेन्स आहे तो फक्त ओळखीच्या लोकांशीच तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा, अनोळखी लोकांशी तुम्ही संवाद साधायला जाऊ नका. त्यानंतर जे गेमिंग असतं, तुम्ही गेम खेळता काही हरकत नाही, नॉर्मल खेळा किंवा ऑनलाईन खेळत असाल मित्रांसोबत खेळा, पण ते पण अनोळखी लोकांसोबत खेळू नका. कारण आपल्याला माहिती आहे की हल्ली बरेच कोणते तरी असे नवीन गेम्स येतात आणि मग त्यांना काहीतरी टास्क दिल्या जातं आणि त्याच्यातनं त्यांना किती ताण निर्माण होतो किंवा किती टोकाची भूमिका घेतल्या जाते. त्यानंतर जर तुम्ही मुलं हल्ली ऑनलाईन डेटिंग पण करायचा ट्राय करतात तर त्याच्यामध्ये पण मी सांगेल की अनोळखी लोकांना, कारण की कोण असेल समोरचा बोलणारा तुमच्याशी, कोण असेल बोलणारी व्यक्ती ते सांगता येत नाही, त्याच्यातनं खूपसे फसवणुकीचे प्रकार होतात. त्यानंतर हे ऑनलाईन डेटिंगच्या ह्याच्यामध्ये कधी कधी अनोळखी व्यक्तीला तुम्ही तुमचे पर्सनल फोटोज पाठवता, त्याचा पण दुरुपयोग केला जातो, कधी कधी ब्लॅकमेल केला जातो. सो अशा खूप साऱ्या केसेस आमच्याकडे येतात की अशा पद्धतीने डिप्रेशनमध्ये गेलेले मुलं. सो मी हेच सांगेल की अनोळखी व्यक्तींपासून लांब राहा, ओळखीच्या व्यक्तींसोबत काहीच हरकत नाही कॉन्टॅक्ट ठेवायला.
1: बरोबर आहे. सोशल मीडियाचा आणखी एक दुष्परिणाम किंवा दुरुपयोग असा पण होतो आहे हल्ली, जो आजच्या पिढीला तर हवा हवासा वाटतो, परंतु मिलेनियल्स जे आहेत त्यांना हे नको वाटतं की तरुण मुलं सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखी वाढवतात आणि आवडणाऱ्या व्यक्तींसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण राहू लागले आहेत. तर ही जी पद्धत आहे, ही जी प्रोसेस आहे, ही बऱ्याच अंशी दुष्परिणाम करणारी आहे.
0: नक्की
1: नवीन पिढीला ती हवीशी वाटते, परंतु मिलेनियल्सला ती नकोशी वाटते. तर याबद्दल काय सांगाल, की याच्या दुष्परिणामांबद्दल काय सांगाल, की या वयामध्ये या गोष्टी टाळणं किती महत्त्वाचं आहे?
0: एक गोष्ट या वयातल्या मुलांनी लक्षात घेतली पाहिजे की या वयामध्ये तुम्हाला ज्या पण कोणाबद्दल फिलिंग वाटतात त्या फक्त अट्रॅक्शन असतात, त्याला तुम्ही प्रेम समजू नका. ते प्रेम नसतं, कारण की तुमचा जो मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो भाग आहे, जो विचार तुम्हाला वैचारिक शक्ती देतो, विचार करण्याची शक्ती देतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतो, तो भागच 25 वर्षापर्यंत डेव्हलप झालेला नसतो. तर जेव्हा तो भागच काम करत नाही आहे, तर तुम्ही जे पण निर्णय घेता आहे ते बरोबर आहे चूक आहे ते तुम्हाला माहिती नसतं. ते जे निर्णय घेतलेले असतात ते अमिगडाला या इमोशनल ब्रेननी घेतलेले असतात, त्यामुळे रिलेशनशिपपासनं लांब राहिलेलंच चांगलं. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम काय होतो की जोपर्यंत चांगलं चाललेलं असतं तोपर्यंत काही हरकत नाही, पण जेव्हा ब्रेकअप होतं किंवा भांडण होतं मग त्याच्यानंतर जो मानसिक त्रास होतो, एकमेकांना जे जे आरोप केले जातात किंवा एकमेकांना जे वाईट बोलल्या जातं किंवा कधी कधी ते आईवडिलांपर्यंत जाऊन कधी कधी अगदी पोलिसांपर्यंत जाऊनही त्याची परिणती होते. सो त्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यात काही अर्थ नाही आहे, कारण की तेव्हा तुमचं ब्रेन मॅच्युअर झालेलं नसतं, तुमचं करिअर महत्त्वाचं असतं. ते लिव्ह इनमध्ये राहून तुम्ही तुमचं करिअरकडे तुमचं दुर्लक्ष होतं आणि त्या सगळ्या रिलेशनशिपला काही कमिटमेंट किंवा नाव नसल्यामुळे त्याचं पुढे कशात रूपांतर होईल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपपासनं इन जनरल मी म्हणेल की या वयामध्ये मुलांनी रिलेशनशिपपासूनच थोडं लांब राहिलेलं चांगलं.
1: अगदी अगदी. कसं आहे मॅडम की आभासी जग हे तात्पुरतं आणि फसवं आहे, यातून योग्य आणि चांगल्या गोष्टी स्वीकारणं, म्हणजे आपण बघतो आहोत की सोशल मीडिया आणि पूर्ण प्रत्येकाच्या मनावर थैमान घातलेलं आहे, प्रत्येकाच्या मनात घर केलेलं आहे, परंतु त्यातूनही योग्य ते चांगलं ते घेणं म्हणजे मानसिक संपन्नतेचं समीकरण आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. तर हे कशा पद्धतीने जुळवून आणू शकतो आपण, काय सांगाल?
0: आधी तर मुलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की सोशल मीडियावरती ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या खऱ्या नसतात. हल्ली AI जग आहे, AI कोणत्याही पद्धतीने कितीही प्रकारची खोटी इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर येते आणि हे आपल्यापेक्षाही मुलांना जास्त चांगलं माहिती असतं, पण तरीही कधी कधी ते पाहण्याच्या नादात ते वाहवत जातात आणि मग कोणती गोष्ट चांगली कोणती गोष्ट वाईट याचं त्यांना भान राहत नाही आणि मग वाईट गोष्टीच्या आहारी जातात. तर सोशल मीडियाचा वापर जो आहे तो सकारात्मक गोष्टींसाठी मुलांनी केला पाहिजे, जसं की अभ्यासासाठी करू शकतात, काही नॉलेज मिळवण्यासाठी, काही स्किल शिकण्यासाठी. आता सोशल मीडियामुळे तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर युडेमी वगैरे असे प्लॅटफॉर्म्स आहेत की तुम्ही छोटे छोटे कोर्सेस करू शकता. तर क्रिएटिव्ह गोष्टींसाठी चांगलं करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे, नकारात्मक गोष्टींसाठी जसं की गेमिंग डेटिंग या सगळ्या गोष्टींसाठी जर सोशल मीडियाचा जो वापर तुम्ही करता त्यामध्ये मग तुम्ही अडकून तुम्हाला मानसिक त्रास होण्याची नक्कीच

0: शक्यता आहे.
1: प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू जशा असतात तशा सोशल मीडियाची पण ही चांगली बाब जर प्रत्येकाने लक्षात घेतली आणि त्यासाठीच जर प्रयत्न केला तर नक्की आपण जसं म्हणतो की मानसिक दृष्टीनं ते संपन्नतेचं होऊ शकतं.
0: नक्कीच
1: तुम्ही जे सांगितलं की सकारात्मक दृष्टीने आपण याचा वापर करायला हवा, आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने आपण याचा वापर करायला हवा. बऱ्याच कुटुंबामध्ये पालक आणि मुलांमध्ये मनमोकळा संवाद असतो. जबाबदारीची शिकवण, वास्तवतेचं भान ठेवणं या गोष्टी रोजच्या जगण्यातून संस्कारित होत असतात. पण अनेक मुलं यापासून दूर राहून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच. सो आपण काय पूर्ण जेनझीला बदनाम नाही करू शकत.
1: तशा नाहीच आहेत ते मुलं.
0: एक्झॅक्टली.
1: बऱ्याच प्रमाणात बऱ्याच अंशी फोकस्ड आहेत, ध्येय गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न पण करत आहेत, नाही का?
0: बरोबर. सो या जनरेशनचं जर मी म्हणेल तर एक गोष्ट फार त्यांची आहे की त्यांना क्लॅरिटी खूप असते. म्हणजे त्यांची मतं त्यांना माहिती असतात, त्यांना काय करायचं आहे ते त्यांना माहिती असतं, पुढे काय करायचं आहे, कुठे ॲडमिशन घ्यायची आहे, कोणते सब्जेक्ट्स करायचे, कशात करिअर करायचं आहे. तर हे जे यशस्वी होतात किंवा जे ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करू शकतात हे मुलं काहीतरी गोष्टी वेगळ्या करत असतात. तर त्या ते काय करतात तर त्यांच्या क्षमतेप्रमाणे आणि आवडीने ते ध्येय निवडतात. त्यानंतर ते अभ्यास करतात की जर मला या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे तर मला काय काय करावं लागेल. तर ते त्याची पूर्ण माहिती घेतात, आजूबाजूचे त्या प्रोफेशनमध्ये असणाऱ्या लोकांकडनं, इंटरनेटवरनं सगळी माहिती, आणि मग त्या ध्येयाकडे पोचण्याच्या दृष्टीने ते वाटचाल सुरू करतात. त्यानंतर जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत हल्लीच्या याच्यामध्ये, तर सोशल मीडिया म्हणा किंवा गेमिंग किंवा इतर काही डिस्ट्रॅक्शन्स, त्यांच्यापासून ते लांब राहतात. ते खूप फोकस्ड असतात, पूर्णपणे त्यांचा वेळ जो आहे तो त्या प्रयत्नांना ते पूर्ण वेळ देतात आणि त्यांचं ध्येय त्यांच्या डोक्यामध्ये खूप क्लिअर असतं. तर मग अशा पद्धतीने जर त्यांना काही अडचण आली तर शिक्षकांशी संपर्क साधून ते त्यांची अडचण सोडवतात, शिक्षकांशी संपर्कात राहतात, काही ताण आला तर पालकांशी मोठ्यांशी बोलतात. सो अशा पद्धतीने जर तुम्ही वागलात तर नक्कीच तुमची यशस्वीपणे तुमच्या ध्येयाकडे वाटचाल कोणीच रोखू शकत नाही.
1: नक्की नक्की. जसं आपण म्हणालात मॅडम की ते अगदी क्लिअर असतात ही मुलं वयात येणारी, तर माझ्या मनात एक प्रश्न येतोय की जेव्हा ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करतात काही समस्या येतात तेव्हा त्यांना पालकांची नातेवाईकांची मदत घेणं खूप उपयुक्त महत्त्वपूर्ण ठरतं, तर अशा वेळी नातं जपणं हे पण किती महत्त्वाचं आहे याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच. सो जेवढे तुम्ही नाते तुमच्याकडे असतील म्हणजे तुमचे पालक, त्यानंतर तुमचे सिबलिंग्स भाऊ बहीण,
1: अगदी,
0: आणि एक्सटेंडेड फॅमिली असेल तर हल्ली तेवढं नाते नसतात, पण तुमचे पालक आणि तुमचे भाऊ बहीण यांच्याशी जे तुमचं नातं असतं ते तुम्ही जेवढं जास्त जपाल तेवढं तुम्हाला त्यांचा फायदा होईल. आणि जर तुमच्याकडे एक्सटेंडेड फॅमिली असेल म्हणजे जर तुमचं एकत्र कुटुंब असेल किंवा बाकीच्या फॅमिलीशी तुमचे संबंध चांगले असतील, ते क्लोज असतील, तर त्यांच्याशी पण तुम्ही जर संपर्कात राहिला, त्यांच्याशी तुमचे नाते संबंध असे बनवले की तुम्हाला तुमचे काही गोष्टी त्यांच्याशी शेअर करता आल्या, तर तुम्हाला एक असं सुरक्षित वातावरण मिळेल की जिथे तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करू शकाल आणि प्रत्येक तुमच्या समस्येचं जे समाधान आहे ते तुम्हाला त्या नात्यांमध्येच मिळेल. नातेवाईकांसोबतच तुम्हाला चांगले मित्र असणं फार महत्त्वाचं आहे, कारण जर तुमचे मित्र चांगले नसतील, मित्रमैत्रिणी, तर तुम्ही ते जे करतात त्याच्यामध्ये वावत जाण्याची शक्यता असते. म्हणजे कधी कधी मित्र म्हणतो की अरे म्हणजे व्यसनी किंवा ट्राय करण्यासाठी अरे एक सिगारेट पी काय होतं किंवा थोडीशी ड्रिंक घे काय होतं, त्या वाईट मित्रांमुळे तुम्ही त्या सगळ्या व्यसनांच्या आहारी जाऊ शकता. तर मित्र आणि मैत्रिणी असे असावेत की ज्यांचे ध्येय तुमच्या ध्येयांशी मॅच करतात, जे तुमच्यासारखाच विचार करतात, जे त्या पद्धतीनेच जीवन जगतात, असे चांगले मित्र जर तुमच्यासोबत असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा पण खूप फायदा होतो.
1: वा, खूपच छान. आजचा महत्त्वाचा मुद्दा आपण आज मुलाखतीमधून चर्चा केला आणि अत्यंत महत्त्वाचा हा आजचा विषय आहे मॅडम. जाता जाता होमटेक मेसेज काय द्याल आपण? हा मेसेज पालकांना, मुलांना, लहान मुलांना, वयात येणाऱ्या मुलांना आणि तरुणांना सर्वांसाठी असावा असं माझं वाटतं, काय सांगाल?
0: सगळ्यांना मी एकच सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आनंदाने जगता येणं. त्या कडे त्या दृष्टीने वाटचाल करताना मानसिक आजार आपल्या सामोरं, म्हणजे आपल्याला कोणत्याही स्ट्रेसला, ताणाला सामोरं जाऊ नये म्हणून किंवा मानसिक

0: आजारांना सामोरं जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण जर आपल्या आनंदाला महत्त्व दिलं आणि त्या आनंदासाठीच महत्त्वाचं असतं की तुम्ही तुमचं ध्येय काय आहे, तुम्ही कुठे पोहोचण्याचा प्रयत्न करता आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की जसं अर्जुनाला माशाचा फक्त डोळा दिसला होता, तर वयात येणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना मी हे सांगेल की हे वय खूप महत्त्वाचं असतं करिअरच्या दृष्टीने. फोकस त्यांच्या ध्येयाकडे राहिला आणि स्पेशली पालकांना मी हे सांगेल की करिअर निवडताना मुलांना त्यांच्या पद्धतीने निवडू द्या, त्यांच्या आवडीचं निवडू द्या, तरच ते त्या करिअरवरती फोकस करू शकतील. तर अशा पद्धतीने जर पालकांनी आणि मुलांनी त्या ध्येयाकडे फोकस करून त्याच्याकडे वाटचाल केली आणि ते करत असतानाच जास्त ताण न घेता किंवा ताण आल्यावर मदत घेऊन मानसिक आरोग्य जपलं, तर मग मुलांना यशस्वी होण्यापासून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगला व्यक्ती, एक चांगला माणूस होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.
1: नक्कीच नक्कीच. तत्पूर्वी या चर्चेमध्ये एक छोटासा प्रश्न राहून गेलाय, तो आपण घेऊयात की हल्ली बघतो आहोत आपण खास करून पालकांसाठी क्राऊडच्या दिशेने पळणाऱ्या मुलांबद्दल आणि त्यांना फोर्स करणाऱ्या पालकांबद्दल काय सांगाल मॅडम?
0: नक्कीच हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी पालकांना एवढंच सांगेल की जसं मी सांगते की हल्लीची जी जनरेशन आहे ती खूप हुशार आहे, त्यांना अगदी क्लिअरली माहिती असतं की त्यांना काय करायचं आहे. त्यामुळे पालकांनी 11वीपासूनच लक्षात घ्यायला पाहिजे की मूल जे म्हणताय की जर मूल म्हणत आहे की मला इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा म्हणताय मला सपोज मेडिकलला, म्हणजे मला मॅथ्स सोडायचं आहे किंवा बायोलॉजी सोडायचं आहे, तर तो निर्णय पालकांनी मुलांच्या मनाप्रमाणे घेणं आवश्यक आहे. कारण सिलेबस एवढा मोठा असतो की मुलांना मग ते कोप करायला जमत नाही आणि मग त्याच्यातनं काहीच निष्पन्न होत नाही. काही मुलं अशी असतात की ज्यांना कोणाला कॉमर्सला जायचं असतं, कोणाला आर्ट्सला जायचं असतं. तर पालकांनी हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे किंवा मुलांनी जे क्राऊडकडे धावतात की जो रस्ता बनलेला आहे त्या रस्त्यावरती जे चालण्याचा प्रयत्न करायचा असतो त्यांना, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली क्षमता, आपली आवड हे सगळं त्याच्याशी मॅच होतंय का. आणि मग करिअर काउन्सिलरकडे जाऊन किंवा इन जनरल माहिती घेऊन तुमच्यासाठी कोणतं चांगलं करिअर आहे ते त्याचा विचार करून जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला मग पुढे चालून जे होणारं कन्फ्युजन असतं ते होणार नाही.
1: खूपच छान. आजचाही मुद्दा वयात येणाऱ्या मुलांसाठी खरोखर खूप उपयुक्त, आपण सोप्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगितलं, उपयुक्त अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलीत आणि मनात असणाऱ्या अगदी छोट्या छोट्या शंका सोप्या भाषेमध्ये आपण त्याचं निराकरण केलं. मुलाखतीसाठी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद.

0: आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज यात वयात येणारी मुलं आणि सोशल चॅलेंजेस याविषयी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
1: श्रोते हो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी. आपल्या सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून, श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून. काय म्हणताय, वार आणि वेळ? हो हो, तेही लवकरच आपल्याला कळेल.
2: व्हॉट इज मोबाईल नंबर?
1: पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी परभणी.
0: 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत होतात. 12 वाजतात लगेचच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि बरं का श्रोते हो, आमच्या FM बँडच्या 102 MHz विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागलेत ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतुचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेला आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं, आणि खेळ म्हटला की मग जिद्द चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास, आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर.
1: हो.
0: आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराला गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची आणि माझी आई मला खूप

0: ढुंडाईसी कुठे गेली माझी बेटी, पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे. तो मग मी यायची, पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवड लागलं खेळायला. जेव्हा मी सातवी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील? मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले
1: बरं
0: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती, डीएसओचे कोच होते ते आले आणि ट्रायल वगैरे झाला. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लड़की, पटियालाचे कोच होते ते.
1: बरं.
0: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतरही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
1: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
0: खेळायचं होतं मला.
1: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं.
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो.
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले.
1: बरं.
0: आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे.
1: बरं.
0: आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉलही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते.
1: हो.
0: गोलकीपर हा, कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेयर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात, अगे बढ़, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है, मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है.
1: बरं.
0: तो इतका खूप छान असते.
1: हो. मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बरं.
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते.
1: हो.
0: खूप जंप असावी.
1: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारपल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटते.
1: हो. आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली.
0: हो.
1: जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता म्हणून आम्हाला पेले, मॅराडोना ये आमचे आवडचे.
1: हो. पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल?
0: पण दूरदर्शन

0: डीडी वन
1: हो
0: हेच होतं मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 माझ्या घरी टीव्ही नव्हता. माझ्या फ्रेंडकडे एक टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 आली. धावत आला आणि मला म्हणलं शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है जल्दी चल. तो ऐसा जमाना था उस
1: खरंच अवघड होतं पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं, यातच करिअर करावं असा केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB फॉर्म आणला होता पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा. तो मी म्हटलं दीदी मैंने LLB फॉर्म लेके आया है तुला कशाला करायचं LLB आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहित नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे आणि मीने BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली
1: बरं
0: तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे.
1: बरं,
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री PGTD म्हणजे कॅम्पस मध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे.
1: बरं, त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या भूमिकेत
0: पण
1: या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळला असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. तर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया. तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच माझी सब ज्युनियर फैजाबाद तेव्हा मी फक्त 13 होती.
1: बरं,
0: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर.
1: बरं,
0: माझ्या फिटनेस माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला. माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
1: बरं,
0: तर माझा अनुभव मतलब खूप मला अभ्यास आणि खेळ
1: हो
0: याशिवाय माझा
1: दुसरं काहीच नव्हतं
0: काहीच नाही होता. आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे तुला ते घरचं काम कर असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
1: मदत केली
0: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है हाफ पेंट पेन के खेलने जाती है अभी उससे शादी कौन करेगा. तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं
1: एका
0: वेळी. पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँटोनी शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस. मी सांगितलं सर माझा बंद झालाच. तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलनी अपना स्कूटर से मेरे घर आए.
1: बर,
0: त्यावेळी माझे फादर होते घरी. तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी. आपने उसका खेल बंद कर दिया है तो ये ठीक नहीं है. आप उसको फिर से शुरू करो. माझे वडील काही ना बोलता
1: हो म्हणाले
0: हो म्हणाले. आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोललं काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझा वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये ते पण टूर मध्ये असतात. तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा. माझ्या मला 3 भाऊ होते.
1: बरं,
0: तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे देऊन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है. ते खूप खुश माझ्या मतलब वातावरण इतका मतलब
1: सपोर्टिव्ह
0: होता. खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
1: हो. आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येकाच गोष्टींमध्ये येतात.
0: खूप अडचणी आली सांगण्याचा काही अर्थ नाही पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
1: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचं माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात.

0: तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात, तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
1: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉलमध्ये खूप जास्त खेळायला मिळाला नाही. जेव्हा सिलेक्शन होता जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तेव्हा 10,000 द्यायचं होतं, तर 10,000 तेव्हा नाही माझ्याजवळ होते पण नाही, आणि पापा

0: सिलेक्शन होता, जकार्ताला मुझे जायचं होतं, तर तेव्हा 10,000 द्यायचं होतं. तर 10,000 तेव्हा नाही होत,
1: अच्छा
0: माझ्याजवळ होते पण नाही आणि पापाजवळ पण इतके नव्हते, तो मी सोडलं. ते नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळले. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची, ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप शोधायची कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा, तर ऐसे पता करते करते मुझे पता चल गया की वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले आणि वहां से मुझे ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं. आणि जेव्हा ही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो, आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: इंडिया तर नाही पण नॅशनल होता, सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस. तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान, त्यावेळी तो खूप छान आमचा गोल झाला, आम्ही 2 केलं आणि केरलाने 1 गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठल्याही हालती थांबवायचा.
0: तर मीने इतके गोल, इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते.
1: वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्यात, किती गोल अडवलेत?
0: खूप, महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर
0: 1984 ते 1995 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं. आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात, तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं. तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता, तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये घेतलं, माझी मैत्रिणी आणि मी, डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं. तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं.
0: हो, तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती. तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं, पण प्रॅक्टिस विदाउट प्रॅक्टिस
1: काहीच
0: बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं. अजूनही?
0: अजूनही.
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सगळं घेते, मतलब प्रोटीन आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30 मतलब 8:30 है ना, लंच टायमिंग, डायटिंग कधीच नाही केली.
1: बरं.
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉल साठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 1992 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 1994 मध्ये मुंबई मध्ये मिळाला. खूप खूप, मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल, आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर

0: आणि विनोद कांबळी तिथे होते, त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, म्हणजे तो अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त.
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर, हे माझा मोठा पुरस्कार आहे. कारण की माझी जी मुलगी आहे ती पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली, ही माझा खूप मोठा, मला वाटते असा की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत, लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
0: साइकोलॉजी असते, हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी, है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जम्प अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते. तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
0: चॅम्पियन आहे
1: तुमची टीम, चॅम्पियन
0: फुटबॉल मध्ये.
1: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही?
0: मेंटल टफनेस. खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक, त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
1: बरं,
0: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल,
1: हो,
0: मुलांना थोडा साइड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
1: पर शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो, किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
0: आजकालचे मुले मोबाईल मध्ये,
1: हो,
0: मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कसं, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर ऍक्टिव्हिटी, त्यानंतर वेळ नसते, पण कंपल्सरी 1 आवर
1: खेळायला
0: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण, कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
1: हो बरोबर,
0: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
1: बरोबर, तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेलं आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही?
0: खेळते.
1: बरं, तर आता कसं वाटतं?
0: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
1: बरं,
0: आता पण मी रोज धावते, जम्प करते, आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते, मी फुटबॉल पण खेळते मी आता.
1: बरं, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
0: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
1: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून देतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे, खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
0: अभि आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी, बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल, कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी, आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त

0: क्रिकेट, हॉकी है ना, शूटिंग.
1: हो
0: शूटिंग मध्ये पण खूप छान रिझल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
1: वाढतोय,
0: वाढतोय छान, खूप छान असेल.
1: हो, ज्या मुलींना या खेळात यायचंय खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए. तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावटें कहीं रुकी नहीं सकती है.
1: खूब छान. तंत्रज्ञान वाढत चाललंय, फैसिलिटी वाढत चाललेली आहे,
0: फैसिलिटी खूब आहे आता.
1: हो, त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जितकी की आता आहे.
0: काहीच फॅसिलिटी नव्हती. जनरल डिब्बे मध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड अँड जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
1: बरं,
0: तर असं नाही आहे. खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
1: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
0: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर, आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहता ही.
1: वा वा, छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
0: हो, मला खेळांनी सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
1: हो,
0: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
1: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील.
0: हो,
1: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मी यूपी मध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा में लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
1: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

मैत्रिणींना नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग, प्रत्येक गोष्ट एका क्लिक

0: ती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेनं वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं, सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा AI म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली AI आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा AIचा गुण आहे.
0: अच्छा. बरं, आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे, तर आज स्त्रियांनी AI समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे. कारण AI जसं आपण आता बोललो, डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर AI हा त्याच्यातला सरमिसळलेलं एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळ्या गोष्टींमध्ये माहिती लागते. आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. AI समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहे ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो. कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
0: बरोबर आहे.
1: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्याने येतात तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो. तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावा, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात. जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे, त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट. सो हा आत्मविश्वास, या सवयी आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का AIचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात, सर्च नाही करता यायचा.

0: सर्च करता येतं. अगदी तसंच, तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे तो नीट करून घे, उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे, परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत, अशा छोट्या छोट्या स्टेप्समधनं पण AI शिकता येतं.
1: हो, खूप छान.
0: त्यामुळे AIची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो, आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण AIला वापरताना बेसिक सगळ्यात फंडामेंटल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की AI हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचं. घरात बाई लावली जर आपण कामाला तर ती आपल्याला मदत करते, ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो हे काम करायचंय, अगदी त्याच रांगेमध्ये AI पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे, कारण आपण जे अष्टभुजा बनवून असतो ना घरी, त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम AI करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही, कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो, त्यांना AI वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते, कारण तिला असं वाटते मला काय करायचंय शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. ह्याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो. आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे AI टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आत्ता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो, जसं की ChatGPT आहे, Gemini आहे, Claude आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचा, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत, त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स, याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत, तो टूल तुम्हाला शिकवणार नाही पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल.
1: अच्छा.
0: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोलीभाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरने सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय, गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू,
1: हो ना,
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने AI वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहिती आहे की मी घेणार, पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं होईल, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय आहे AI ला विचारू शकता, पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला पाच गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो AI नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा AI नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग घर, आरोग्य, मुलं. AI काही लॅपटॉप किंवा GPT पुरतं मर्यादित नाही आहे, तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या TV पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ॲपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, AC बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ॲप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ॲप, आजकाल लर्निंग पण ॲप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप

0: ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं. आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या एआय मध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी. जेव्हा आपण आता म्हणतो घर आरोग्य मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिन मध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे, सारखे आपले स्क्रीन बघतात, हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही एआयला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग, काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं पण. माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते, हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामामध्ये एक खूप मोठा, जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा कॅरेक्टर लिमिट असते, तुम्ही स्पेसिफिक 250 वर्ड्सहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्समध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको, हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा एआय खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या तीन भागांमध्ये तुम्ही एआयचा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्री ताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की एआय वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा,
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा. की एआय वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता, एआय वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूमआउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट? म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. तीन स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. तीन स्टेपचा रूल म्हणता येईल. एआय वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा, मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचा प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता पण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतं तर विचारणा करेल. तो एआय उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, कारण आपला मूळ प्रॉब्लेम एआय नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा. मग ऍप उघडायची, जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप, एआय कडनं ऑप्शन्स घ्यायचे की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे. इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग एआय त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला काहीतरी सांगेल, पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं, कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे,
1: बरोबर,
0: आणि त्यांना म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे,

0: तीन पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं ना एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. ए आयला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं, की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याशा गोष्टींनी आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
1: खूप छान सांगितलं मैत्रिणींनो. आपण एकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ, या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की AI म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
0: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. AI बद्दल भीती बाळगणं वाटणं आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे तीन नियम आहेत, तीन झोन्स आहेत, ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे तीन झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
1: अच्छा.
0: ग्रीन झोन, ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे AI सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराइज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायच्या आहे, कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे, हे झाले ग्रीन झोन वाले काम, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे. ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, ज्या जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती AI डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला AI ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा.
0: मदत हवी आहे आता कशी, मला डॉक्टरकडे जायचं आहे, चार पाच रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, एखाद दोन गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय. मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी AI कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे AI विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत, विचारायचे डॉक्टरला, तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ज्ञाकडनंच घ्यायचं आहे, पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही AI विचारू शकता.
1: अच्छा.
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, AI तुमचा फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याचकडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती AI कडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल, हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी AI मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा.
0: OTP, तुमचे पासवर्ड्स, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही AI फीड करू नये. का? कारण AI, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात AI कडनं, ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे, तो त्याच्यावरच काम करतो, ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो.
1: हो,
0: मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे तर

0: आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाईल. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी AI वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे. पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. अ रेड झोन, अ ग्री येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर.
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट जसं मी आधी पण म्हणाली हा फक्त AI मुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, UPI वापरतो. भारतात अगदी UPI डिजिटल पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो तर लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतं. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे. आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त AIचा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंटमध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही AIला ऍक्सेस करायला. सो प्रश्न AIच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा.
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो. युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी. पहिली ही पब्लिक माहिती असते. पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे. माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे. कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटी मध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो. कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती. जसं आपण बोललो, माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, IDs असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ॲडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचं, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आत्ता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केला तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते. पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंट बद्दल काही विचारायचं आहे तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, अड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रोप करू शकतो. त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडंसं एफर्ट्स जास्त लागेल पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. म्हणजे आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे. पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर AIचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट,

0: कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूल कडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं.
1: हो.
0: लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खाजगी माहिती काढायची, मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट, दॅट इज युअर फोर्थ. आणि पाचवा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. AI हुशार आहे, पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते, म्हणजे डिसिजन मेकिंग माझं आहे, लॉजिक माझं आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण AIच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे पाच नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात, पण ऍट द सेम टाइम एम्पॉवर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनुष्टी ताई. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी AIची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

1:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातल्या शंकर महादेवन यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं गीत, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

सोबती या चित्रपटातलं गीत ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

गडबड घोटाळा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि

झिम्बाब्वे या देशांची निवड, मोसमी पावसाचं केरळात आगमन, पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार, आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील. त्याआधी डेल्सी रॉड्रिग्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. डेल्सी रॉड्रिग्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत, तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत.

राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानिया मधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोरममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी, घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफित बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: धाराशिव जिल्ह्यात खरीपाचे 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित. जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर तर 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा आणि ध्वजदिन निधी संकलनात धाराशिव राज्यात 3 क्रमांकावर.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
2: धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाकरता कृषी विभागानं 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं आहे. यात सर्वाधिक 4,73,000 हेक्टर सोयाबीन तर 41,635 हेक्टर तूर आणि 10,300 हेक्टरवर मुगाचा पेरा निर्धारित केला आहे. यासाठी सोयाबीनचे 1,24,163 क्विंटल बियाण्यांसह 23,912 मेट्रिक टन खताची आवंटन मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या 7 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी आरक्षित केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भात आदेश जारी केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 तालुक्यात 11 गावात 16 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या 65 गावात 99 विहिरींच्या अधिग्रहणातून पाणी पुरवठा होत आहे. चालू वर्षात एलनिनो प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. या संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता मिळावी यासाठी जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मूलस्थानी तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे. शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून ओलावा टिकवून ठेवणं तसंच रुंदसरी वरंबा पद्धतीचा वापर करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी धूप प्रतिबंधक पिके घेणं आणि खोल नांगरट करणं आवश्यक असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे. धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 हंगामातील पीक विम्यासंदर्भातील मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336,46,00,000 रुपयांचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर, बीड, धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले. यात भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केले. सेरेंटिका कंपनीच्या 30 मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा 1 उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल असं ते यावेळी म्हणाले. याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं चालवले जाणारे तुळजापूर इथले श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं या महाविद्यालयाचा शासनाकडे हस्तांतरण करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्यानं राज्यात 3 क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. याअंतर्गत 1,34,84,000 रुपये इतका निधी जमा करण्यात आला असून हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 236% इतकं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातल्या बेंबळी इथल्या धारासूर मर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचं जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी विशेष कौतुक केलं आहे. कंपनीला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान तज्ज्ञांनी कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कंपनीमार्फत आंबेवाडी इथं डाळ गिरणी, स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले दर विचारात घेऊन भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेनं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर घरपोच ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा शुभारंभ भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन घुले यांच्या हस्ते जेवळी इथं करण्यात आला. जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 132 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात किमान 10 तरुण उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

0: केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाले आहेत. भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकरांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत दो बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: बंगाली साहित्य संगीत

0: आणि ललित कलांनी हिंदी जगताला ललांभूत कलाकृती दिल्या आहेत. सत्यजित राय, ऋत्विक घटक, ऋतिकेश मुखर्जी, बिमल रॉय, मृणाल सेन, अपर्णा सेन यांचे चित्रपट सृष्टीला मोलाचं योगदान आहे. त्यातील बिमल रॉय यांनी अत्यंत रंजक आणि क्रूरतेचे भंजक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या पहिल्या चित्रपटाने चित्रपट जगतातला एका नव्या जॉनरची पायाभरणी झाली. फक्त ग्लॅमर आणि मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना वास्तवाकडे आणलं आणि तेही कलात्मकतेचं भान ठेवत. पहिल्या चित्रपटाची मूळ कल्पना रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतली एक ओळ आहे, दुई भिगा जमीन या कवितेवरची, आणि रिक्षावाला या लघुकथेवरती हा चित्रपट आहे. सलील चौधरींनी त्याची पटकथा लिहिलेली आहे. दो बिघा जमीन ही भारतीय बदलता समाज समजायचा असेल तर असे चित्रपट बघायलाच हवे. अस्सल मराठी माती समजायची तर भालजी पेंढारकर, जब्बार पटेल, राजा परांजपे, बाबूराव पेंटर, आज कदाचित बाबूरावांचं काही मिळणं कठीण आहे, सरकारी पाश आठवून बघा. दो बिघा जमीन मध्येही जमिनीवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्याला लहानसा कर्ज फेडता न आल्याने जमीन विकावी लागणं, त्याच्या जीवाची तगमग आणि दुःख फक्त जमीन जाणं एवढंच नाहीये तर पोटासाठी काय करायचं एवढंच नाही तर ती माती ही त्यांची पिढ्यांपिढ्यांची माय आहे, त्यांचा जीव तिच्यात अडकलेला आहे. देशात आधुनिकीकरणाचं वारं वाहू लागलं हा तो काळ आहे. कारखानदारी वाढू लागली आहे आणि शंभूची जमीन गिळायला कारखानदार मालकाचा डाव आहे. तो हिरवा पट्टा मिळाला तर त्याचा कारखाना उभा राहू शकतो. शंभू, पत्नी पारो, मुलगा आणि वडील असे हे गरीब कष्टाळू आणि प्रेमळ कुटुंब आहे. झोपडीत राहणारे नायक नायिका दाखवायचं झाडच आजचा निर्माते क्वचितच दाखवते. आजच्या प्रेक्षकांनाही अशा झोपडीत राहणाऱ्यांबद्दल घृणाच असते, पण हा काळ होता जेव्हा गरीब आणि मध्यम वर्ग यांच्यात आर्थिक भेद आजच्या इतका प्रचंड नव्हता. मध्यम वर्गाच्या मनात गरिबांविषयी सहानुभूती असे, त्यांच्या संघर्षाची जाण असे. खेड्यातील गरीब पती पत्नी आणि कुटुंब पाहणे, त्यांचा जमीन वाचवण्यासाठी चाललेला अकटो विकट प्रयत्न पाहणे प्रेक्षकांना येणाऱ्या काळाची चाहूल लागते. शंभू जीवाच्या आकांताने विचारतो, आई विकू? अरे बाप होशील, त्याच्यावरती खरं तर 65 रुपयांचं कर्ज असतं. ते फेडताना शंभू आणि परिवाराची चाललेली केविल वाणी धडपड आपल्यालाही अस्वस्थ करते. आजही महाराष्ट्रात शेतकरी कर्ज न फेडता आल्याने आत्महत्या करतांच्या बातम्या ऐकून वास्तव किती भीषण आहे हे आपल्यालाही जाणवतं. पैसेवाल्यांची कोट्यवधींची कर्ज माफ होताना आपण पाहतोय, घरातलं किडूक बिडूक विकूनही आवश्यक ती रक्कम जमत नाही. शहरात येऊन तो अक्षरशः घाम गाळून पैसे जमवू लागतो. शहरातील लोकांची लवाणी लगेच त्याच्या ध्यानात येतेच. ह्या कष्टमय जीवनात आनंद असतो तो पती पत्नी मधील गाढ प्रेमाचा. अनेक दिवसांच्या अवकाळानंतर पावसाचे मेघ आकाशात दाटतात आणि हाडाचे शेतकरी आनंदून जातात. पावसाच्या सरींमध्ये आपल्या पत्नीला खेचून भिजवणारा बलराज सहानी पाहणं हा अक्षरातील रोमांस चित्रकरणात उतरलेला असतो. हरियाला सावध ढोल बजाता आया हे गीत आनंद देतं, पण कारखाना उभारलं जात असताना पाहणं किती कष्टदायक असतं हेही जाणवतं. आपले इमान न सोडणारे नायक नायिका हृदयाला स्पर्श करतात आणि कलेचा आनंदही देतात.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला दो बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आता ऐकूया हा कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग या माहितीचा भाग दुसरा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया ही सुद्धा केली जात असते. 250 ग्रॅम जीवाणू संवर्धनाचं पाकिट 10 ते 15 किलो बियाण्याला वापरावं. 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यावं. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू

0: संवर्धन टाकून बियाण्यास हळूवारपणे लावावं. जीवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात ओलसर करून जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्याला लावावं. नंतर बियाणं सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावं. अशी बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी, म्हणजेच 24 तासाच्या आत पेरणी करावी. पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही, बियाण्याची उगवण क्षमता वाढते, बियाण्यांद्वारे उद्भवणारे रोग टाळता येतात, रोपांना अन्नद्रव्य पुरवठा होतो, त्यामुळे रोपं जोमदार आणि निरोगी वाढतात. बीजप्रक्रियेसाठी पीक निहाय जीवाणू संवर्धन अशी आहेत. ॲझेटोबॅक्टर हे ज्वारी, गहू, भात, तृणधान्य, सूर्यफूल, तीळ, कारळा इत्यादी गळीत धान्य पिकांसाठी वापरलं जातं. याची बीजप्रक्रियेची मात्रा ही प्रति किलो बियाण्याला 25 ग्रॅम या मात्रेमध्ये वापरलं जातं. रायझोबियम हे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग इत्यादी डाळवर्गीय आणि गळीत धान्य पिकांसाठी वापरलं जातं. याचं प्रमाण आहे 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं. तर स्फुरद हे सर्व पिकांकरता वापरलं जातं. ह्याचं प्रमाण आहे 20 ग्रॅम प्रति किलो बियाणं. ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक हे सर्व पिकांकरता वापरलं जातं आणि ह्याचं प्रमाण आहे 6 ग्रॅम प्रति किलो बियाणं. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करताना काही काळजी सुद्धा घ्यावी लागते. ही प्रक्रिया बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर शेवटी करण्यात यावी. रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गटसमूहास करावी. ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम किंवा ॲझेटोबॅक्टर स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करता येते. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणं, यामध्ये बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बी भिजवावं. प्रथमतः 100 किलो 1 लिटर पाणी या प्रमाणात भांड्यामध्ये 1 मिनिटभर घुळावं. नंतर बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणं 5 मिनिटांपर्यंत लाकडी दांडा किंवा उलथनं वापरून चांगलं घोळावं. बियाणं मिश्रण कोरडं होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणं प्रक्रिया करायची असेल तर पाण्याच्या प्रमाणात थोडीफार प्रमाणात वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशकाची बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेनं चिकटेल. त्यानंतर प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. बियाणं प्रक्रिया शिफारसीमध्ये दिलेल्या शिफारसीनुसार 1 किलो बियाण्याला लागणाऱ्या बुरशीनाशकाचं प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावं. त्यापूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओलं करून घ्यावं. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. बुरशीनाशकाच्या घट्टसर द्रावणाची प्रक्रिया ही प्रक्रिया मशीन किंवा यंत्राद्वारे करावी. प्रथम 100 किलो बियाणं 1 लिटर पाणी या प्रमाणात बीजप्रक्रिया ड्रममध्ये घ्यावं. नंतर यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणामध्ये बीजप्रक्रिया ड्रममध्ये टाकून 30 ते 40 वेळा फिरवावं. बियाणं मिश्रण कोरडं होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणं प्रक्रिया करायची असेल तर पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेनं चिकटेल. त्यानंतर प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बी भिजवावं, बियाण्याला बुरशीनाशकाची भुकटी चोळावी, भुईमूग, सोयाबीन इत्यादी पातळ साल असणाऱ्या बियाण्याला बीजप्रक्रिया करताना जीवाणू संवर्धन अथवा बुरशीनाशकाचं घट्ट द्रावण करावं आणि बियाण्याचं टर्फल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. बियाणं प्रक्रियेसाठी मातीचं किंवा धातूचं भांडं अथवा प्लास्टिक पिशवीचा वापर करावा. या भांड्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नये.
1: बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग या माहितीचा भाग दुसरा कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकला. तो वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्या

0: वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ऍक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ऍक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला आणि आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: Listen.

0: ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्स एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
0: श्रोतेहो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं जागृति शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और वेनेजुएला की कार्यवाहक राष्ट्रपति डेल्सी रोड्रिगेज के बीच आज नई दिल्ली में वार्ता, ऊर्जा, सुरक्षा, व्यापार और निवेश प्रमुख मुद्दे. गृहमंत्री अमित शाह की अध्यक्षता में उत्तर पूर्वी परिषद की बैठक शिलांग में जारी. पर्यटन, कृषि, आर्थिक गलियारे का विकास, बुनियादी ढांचा और संपर्क बढ़ाने पर चर्चा. दिग्गज फिल्म निर्माता पहलाज निहलानी का निधन. रिपब्लिकन

श्रोतेहो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण

दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण सुचेता आठलेकर यांचं गायन ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सुचेता आठलेकर यांचं गायन. एकतालात निबद्ध असलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकणार आहात. बोल आहेत करीमतू रहीमतू.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सुचेता अटलेकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
1: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. नंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा

शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत, तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात, तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा

0: 0-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 नं हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी सीआयडीनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं तर 40 इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हतकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या 2 जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोतेहो, आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही या सभेत स्वागत आहे. दुसऱ्या सभेची सुरुवात करूया, यानंतर ठीक 5 वाजता जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ठाणे पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज अर्ज मागे घेतले. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेड

बीडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या व्हेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात विवेक सोनार यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहात. राग मारवा. मध्यलय ग 3 तालात आहे आणि द्रुत ग 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विवेक सोनार यांनी बासरीवर वाजवलेला राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विवेक सोनार यांचं बासरीवादन आपण ऐकलं. राग मारवा यांना तबला साथ होती भूषण परचुरी यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 आणि 48 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 4 जून हा दिवस जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मुलांचं सुरक्षित, आनंदी आणि निरोगी बालपण किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली जाते. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, हरवत चाललेलं बालपण. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा ओरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, कप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी मैत्रीही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत आणि मित्रांच्या भेटींपेक्षा

0: ऑनलाईन चार्ज जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याच वेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते, मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे की बालपणही मिळत आहे? बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो, प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया, आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराळा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून IPLचे विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बेंगळुरूकडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमावून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL 2025 अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली RCBने हे सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे. तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2026 एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून IPLमध्ये इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय T20 संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत. यानंतर हॉकी मध्ये

0: भारताने 1 जून 2026 रोजी जपान मधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या तिसऱ्या सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला. कॅप्टन केतन कुशवाहाने 3rd आणि 36th मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली. वरिंदर सिंगने 5th मिनिटाला आणखी 1 गोल केला तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले. कोरियाचा एकमेव गोल कर्णधार युन जेऑकने 21th मिनिटाला केला. भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहाने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली. जेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला, पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफमध्ये कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोलमुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स्ड 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेद विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात, पण करिअरच्या रेस मध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथ साठी गेम चेंजर स्किल. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, आपण शाळेत असतानापासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल किती महत्वाचं, जसं आपण विचार करतो की मला 10th करायची आहे, 12th करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला तर फायनान्स, HR, सेल्स, ऑपरेशन या सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
2: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाईप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
3: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय? त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते. याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि ही प्रत्येकाला यायला पाहिजे.
2: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेलवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
3: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल आणि त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते. का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युअली मॅन्युपुलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
2: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्यात एक्सेल यायलाच लागतं?
3: एक तर MIS, डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स,

0: संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
1: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
0: हो, शक्यतर सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. तर ऑटोमेट करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन. त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासनतास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत येतात. लेट से एक छोटासा एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 7-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
1: सर, बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे, या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
0: एक्सेल सगळ्या लेवलला खूप चांगलं आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आहे, आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलू. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, कारण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 2003 पासून VBA पण आलं. VBA म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन. आता व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड देन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय? तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे? तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर BI सपोर्ट देऊन किंवा VBA सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाही आहे. त्या ठिकाणी काय हवं आहे मला? त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशननी काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2026-2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी पॉवर BI किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
1: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात, तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
0: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा. पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोर जाऊन कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मग मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार VBA, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग पॉवर BI. आणि जर खूपच इच्छुक असाल तर पॉवर BI नंतर मग अज्युर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
1: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डशी पण त्यांना ओळख करून देता?
0: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉप कसा आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेवलवर आहेत हे लक्षात घेऊन

0: त्याच्या नंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असा आहे की जर एखादा बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट, जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो, त्यांना त्यांना बेसिक फॉर्मल एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ऍडव्हान्स फॉर्मुले आहे किंवा ऍडव्हान्स टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेंड करतो.
1: पण सर, सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चाललं आहे, जे वारे जे चालले आहेत ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकोमोडेट जर केलं तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा एआय नव्हता त्यावेळेस आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू त्या तासांचे काही म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासामध्ये एक रिपोर्ट बनतोय. आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अव्हेलेबल होतं त्यावेळेस 6-6 तास एक रिपोर्ट बनायचा. मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होतं की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे. जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय, श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात, जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल, मेसेज चुकीचा जाणार. आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसाच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत. तसंच आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं की एखादी कमांड देताना किंवा एखादा प्रॉम्प्ट लिहिताना जर चुकीचा जर ठरला तर तो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.
1: अच्छा सर, एक्सेल फाईल सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत?
0: एक्सेल फाईल सेव्ह करताना 3-4 पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्यात. पहिली गोष्ट, जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते .xlsx, ही नॉर्मल आहे. 2007 व्हर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला .xlsb, बी स्टँड फॉर बायनरी. याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा कमी करता येतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल, 15 MB, 20 MB, 25 MB, तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑबियस कोणाला तरी ती डाउनलोड करावी लागणार, मग त्याच्यानंतर ती ओपन होणार. सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो, याला वेळ लागतो. जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार. समोरचा माणूस थकण्यापेक्षा .xlsb मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे. त्याच्यानंतरचा येतो .csv, खूप कॉमन आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जे आहे याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो, पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. जर आपण csv फाईलमध्ये 3-4 शीट्स जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली, परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ऍक्टिव्ह होती, जी शीट ऍक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल, बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील. ॲडिशन टू दिस, याच्या सोबत काय होणार, जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत हे सगळे चालले जातील आणि तो ॲज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल. याच्यानंतर .xlsm हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबलसाठी आहे. मॅक्रो एनेबल म्हणजे काय, आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ॲज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो. तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत. याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते एक्सेल टू PDF कन्व्हर्जन. ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे.
1: पण सर, ते एक्सेल टू PDF कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो?
0: हो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी, जर तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार. तर पेज सेटअप करणं हा ही

0: ही कला असायला हरकत नाही, किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू पीडीएफ जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं. हेडर व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी. प्रिंट मध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची, फक्त प्रिव्ह्यू मध्ये बघा. जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू पीडीएफ हे व्यवस्थित येणार 100% गॅरंटी.
1: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का?
0: हो, फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात. आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात. कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन. कारण काय की आपण जर विचार केला तर माझा हेडर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, फुटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे, हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो, किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो त्याचं प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
1: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
0: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे. एक, डीपली शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं, बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बी आय आणि मग फॅब्रिक. हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला हा प्रश्न येऊ शकतो श्रोत्यांच्या मनामध्ये, तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग 10वी केली 12वी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पीएचडी केली. आपण पहिल्यांदा एकदम पीएचडी करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर बी आय खूप मोठा टूल आहे किंवा खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिक मध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट पॉवर बी आय आज बूम मध्ये आहे, पॉवर बी आय विथ ए आय याचा जर विचार केला तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
1: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं आहे त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचंय, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं. तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही, किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचंय, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाथ देतील. ठीक आहे, शिकवत त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरुमंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा, पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
1: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळून देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत

0: तर नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो ॲडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा. आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत रहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत रहा. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट. काही ठिकाणी बंडखोरांची मनधरणी यशस्वी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती. पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर वाढल्यास वायू प्रदूषणाला प्रतिबंध. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास. जालना जिल्ह्यात भेसळयुक्त तूप, तर लातूर जिल्ह्यात निकृष्ट खाद्यतेल जप्त. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. यानंतर आता बहुतांश जागांचं चित्र स्पष्ट झालं आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात राजकीय पक्षांना यश आलं. काही ठिकाणी मात्र शिष्टाईचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी औरंगाबाद जालना मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्यासह पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत आता महायुती भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजित बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांनी अर्ज मागे घेतला. माने अर्ज माघारी घेण्यासाठी आलेले असताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत होते, त्यामुळे माने यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाळ माने यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाशिक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे आमदार

0: नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे इच्छुक गणेश बबनगीते यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे बंधू गोकुळ बबनगीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. शिवाय भाजपचे बंडखोर प्रसाद बळीराम हिरे तसंच प्रसाद हिरे यांचाही अर्ज कायम आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे. सोलापूर विधान परिषद मतदारसंघातही बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. आज 5 उमेदवारांनी माघार घेतली पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख अशी होणार आहे. देशभरातील 53,000 शासकीय कार्यालयांच्या छतांवर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. निर्धारित उद्दिष्टाच्या 80% काम पूर्ण झाल्याचं जोशी यांनी सांगितलं. पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढल्यास वायू प्रदूषणाला आळा बसेल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. आज नवी दिल्लीत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या चारचाकी गाडीचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. देशात जुन्या चारचाकी मोडीत काढण्यासाठी देशभरात सुमारे 250 स्क्रपिंग युनिट सुरू असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ते म्हणाले,
1: अल्टरनेटिव्ह फ्युएल और बायोफ्युएल के कारण डोमेस्टिक मार्केट तो अच्छा मिलेगा ही, पर मेरा विश्वास है कि पूरे विश्व में अब प्रदूषण की जो चिंता है और विश्व की परिस्थितियां तेजी से इस प्रकार से बदल रही है कि निश्चित रूप से अल्टरनेटिव फ्यूल और बायोफ्यूल को महत्व मिलेगा. हमारी फ्लेक्स इंजन की भी बिजली भी तैयार करेगी और 100% इथेनॉल का भी यूज करेगी.
0: पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते. देशात इथेनॉल पंपांची संख्या वाढवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: बांगलादेशात गोवरची लागण होऊन 600 अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत बांगलादेशात 74,572 संशयास्पद रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 9,191 जणांना गोवरची लागण झाल्याचं निदान झालं आहे. पुण्यातल्या विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या 29 मे ते 2 जून या कालावधीत कोकण विभागातील ठाणे पालघर गुन्हे नोंदवले असून 213 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान 1.5 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसंच अनेक हातभट्टी निर्मिती केंद्र उद्ध्वस्त करण्यात आली. अवैध मद्य वाहतुकीविरोधात गुन्हे दाखल करून 6 वाहनंही जप्त करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनानं शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत तातडीनं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत काल झालेल्या अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अनिल मक्रिये यांनी आज एक बैठक घेतली. शहरातील सर्व हॉटेल्स, खासगी रुग्णालयं, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, जिम, खासगी शाळा, मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करण्याचे आदेश मक्रिये यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथल्या एका आस्थापनेवर कारवाई करत जवळपास 13 लाख रुपयांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार तीर्थपुरी इथल्या मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. यावेळी तुपामध्ये रिफाईंड सोयाबीन तेल आणि इसेन्स मिसळलं जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला. कारवाई दरम्यान विविध ब्रँडच्या तुपाचे, खुल्या साठ्यातील तुपाचे, रिफाईंड सोयाबीन तेलाचे आणि इसेन्सचे असे एकूण 8 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत कंपनीला सील ठोकण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातही जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचे खाद्यतेल आणि निकृष्ट साहित्य जप्त करण्यात आलं आहे. शहरातील गंजगोलाई परिसरातील दुकानं, उदगीरमधील ऑइल मिल तसंच हाकनाकवाडी इथल्या तेल कारखान्यावर धाड टाकून प्रशासनानं ही कारवाई केली. यंदा खरीप हंगामात बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असं आवाहन बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे. बीज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बिगरशेती मतदारसंघातून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी अर्ज दाखल केला. याच निवडणुकीसाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून अभिजित देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यात येत्या रविवारी 7 जूनला सायकल फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातून सकाळी 7 वाजता या फेरीला प्रारंभ होईल. शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत ही फेरी श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर विसर्जित होईल. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी या स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. येत्या 8 जूनपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू सहभागी होत आहेत. हवामान. नैऋत्य

0: पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी या स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. येत्या 8 जूनपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू सहभागी होत आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झालं. यंदा मोसमी पावसाच्या आगमनाला नेहमीपेक्षा 3 दिवस उशीर झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या 4 विभागातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट. काही ठिकाणी बंडखोरांची मनधरणी यशस्वी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत. जालना जिल्ह्यात भेसळयुक्त तूप तर लातूर जिल्ह्यात निकृष्ट खाद्यतेल जप्त. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: नीलकंठ मास्तर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं या गीताबरोबरच गीत बहार.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका साधना शर्मा. आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ली नगरे वेन्सुवेला देशस्य कार्यवाहक राष्ट्रपतिना डेल्सी रोड्रिग्स महाभागया सह द्विपक्षीय वार्तां कृतवान्. वयोवृद्धः चलचित्र निर्माता बहलाज निहलानी अद्य दिवंगतः. अमेरिका देशस्य प्रतिनिधि सभा राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंपं ईरान देशं विरुध्य अग्रिम सैन्य कार्याचरणात् निरुद्धुं प्रस्तावं स्व्यकरोत्. केरल राज्ये दक्षिण पश्चिम प्राप्तिडः आगमनम्. अपि च गुजरातस्य अहमदाबाद नगरे विश्व योगासन क्रीडा स्पर्धा श्रृंखला इत्यस्य उद्घाटन संस्करणस्य आरम्भः. वैश्विक क्रीडा मार्गसूच्याम् ऐतिहासिकं सोपानम्. इदानीं वार्ताः विस्तरेण. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ली नगरे वेन्जुवेला देशस्य कार्यवाहक राष्ट्रपतिना डेल्सी रोड्रिग्स महाभागया सह द्विपक्षीय वार्तां कृतवान्. उभाभ्यां नेतृभ्यां भारत वेनेजुएला सम्बन्धानां विविधाः पक्षाः समीक्षिताः. ऊर्जा सुरक्षा, व्यापार निवेशः, औषधि निर्माणं, स्वास्थ्य सेवा, परिवहनं तथा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रेषु सहयोग विस्तारस्य उपायाश्च चर्चिताः. वार्ताहरान् सम्बोधयन् रुद्रेन्द्र टण्डनः प्रोक्तवान् यत् द्विपक्षीय वार्ताः उभयोः देशयोः सम्बन्धं सुदृढीकरोति.
3: The discussions also.
4: आर्थिक सहयोग को सिर्फ ऊर्जा क्षेत्र तक सीमित न रखकर खनन, पशुपालन, परिवहन, कृषि उपकरण, ऑटोमोबाइल और दवा उद्योग जैसे क्षेत्रों तक विस्तारित करने पर चर्चा हुई. चर्चा का उद्देश्य ऐसे अवसर और तरीके तलाशना है जिनसे भारतीय कंपनियां वेनेजुएला के बाजार में सफलतापूर्वक अपना कारोबार बढ़ा सकें.
3: Can enter the Venezuelan market successfully.
2: डेल्सी रोड्रिग्स महाभागा द्विदिवसीय भारत यात्रायै ह्यः नवदिल्लीम् आगता. अस्याः यात्रायाः माध्यमेन उभयोः देशयोः आर्थिक ऊर्जा क्षेत्रयोः सहयोगः अधिकः सुदृढः भविष्यति इति अपेक्षते. विदेशमन्त्री एस जयशंकरः वेनेजुएला देशस्य कार्यवाहक राष्ट्रपतिना डेल्सी रोड्रिग्स महोदयया सह सममिलत् द्विपक्षीय सहयोगस्य सुदृढीकरणे प्रदत्तं बलम्. नवदिल्ल्यां विदेशमन्त्री एस जयशंकरः अद्य प्रातःकाले वेनेजुएला देशस्य कार्यवाहक राष्ट्रपतिना डेल्सी रोड्रिग्स महोदयया सह सममिलत्. अस्मिन् अवसरे उभयोः देशयोः सम्बन्धानां सुदृढीकरणं, विविधेषु क्षेत्रेषु सहकार विस्तारश्च चर्चितः. वयोवृद्धः चलचित्र निर्माता तथा केन्द्रीय चलचित्र प्रमाणन मण्डलस्य पूर्वाध्यक्षः पहलाज निहलानी अद्य मुंबई नगरे दिवंगतः. सः 76 वर्षीयः आसीत्. चलचित्र निर्मातृत्वेन असौ हथकड़ी इति चलचित्रेण स्वकार्यजीवनस्य आरम्भं कृतवान्. इल्जाम इति चलचित्रेण अभिनेत्रे गोविन्दाय प्रमुखस्य अवसरस्य प्रदानस्य श्रेयः अपि तस्मै वर्तते.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या आपल्या कामगार सभेत भेटीला आले आहेत अनेक कामगार पुरस्कारांनी सन्मानित अविनाश दौंड. मंडळी, आज त्यांच्या एकूणच त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत आणि कामगारांसाठी अनेक वर्ष ते कामगारांच्या संघटनांमध्ये आणि कामगारांच्या भल्यासाठी कार्यरत आहेत, त्या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अविनाशजी, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अविनाशजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की कामगारांसाठी काम करायला तुमची सुरुवात नेमकी कधीपासून झाली?
1: नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार संघटना म्हटलं की अनेक जणांना अनेक विषय आठवतात. वास्तविक पाहता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देऊन वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984 मी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड मुंबई इथे शासकीय सेवेत रुजू झालो.
0: बर.
1: आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय कामकाज करत असतानाच मला त्या ठिकाणच्या संघटन शक्तीची जाणीव झाली. कामगार आजूबाजूला होते, जवळजवळ 1800 कामगार दोन पाळ्यांमध्ये काम करत होते. परंतु त्याचं संचलन फक्त व्यवस्थापन करत नव्हतं, तर त्याच्या जोडीनं त्या ठिकाणची संघटनाही करत होती.
0: बर.
1: आणि मग कामगारांच्या भल्यासाठी म्हणून मग त्यांचं वेतनमान, भत्ते, सोयी सवलती ह्या सगळ्या विषयांबरोबरच कामगारांचं सभासद कल्याण कसं होईल, जे संघटनेचे सभासद आहेत त्याच्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षण शिबिरांचंही आयोजन होत होतं, जेणेकरून व्यक्तिमत्वाचाही विकास होत होता. कामगार शिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालत होते. आणि या सगळ्यामुळे मी कामगार संघटनेकडे आणि कामगार चळवळीकडे आकर्षित झालो.
0: बरं, तुम्ही कामगारांसाठी सुद्धा बरंच काम केलेलं आहेत. त्यांचे जी वेगवेगळे अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक त्यांच्या कार्यामध्ये सामील झालात. तर ते असे कोणकोणते कामं तुम्ही केली आहेत?
1: मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की या माझ्या संघटनेमध्ये खूप चांगली अशी परंपरा आहे आणि 96-97 वर्षाचा इतिहास आहे संघटनेचा. 1930 साली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या संघटनेमध्ये येऊन वार्षिक सभेमध्ये कामगारांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आढळतो.
0: बर.
1: आणि कामगारांचे प्रश्न, दैनंदिन प्रश्न, व्यवस्थापनाबरोबर होत असलेले काही संघर्ष याची सोडवणूक करत असतानाच ही संघटना ही बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी

0: कर्मचारी संघटनेला संलग्न आहे आणि मग तिथून पुन्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल ग्राफिक फेडरेशनला संलग्न आहे आणि ह्या पातळ्यांवरती काम करत असताना मूळ गाभा जो आहे तो सभासदाचं हित, मग सभासदाचं हित जोपासत असताना त्याचे वेतन, त्याचे भत्ते, त्याच्या इतर काही बाबी असतील सेवा शर्तींच्या त्याबाबतचे प्रश्न सोडवत असतानाच जे धोरणविषयक प्रश्न आहेत त्यावरही आम्ही नेहमी फोकस करत होतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे खूप अशिक्षित असा वर्ग त्या 84 ते 90 काळापर्यंतही होता आणि तो यंत्र विभाग, बांधणी विभाग अशा ठिकाणी अल्पशिक्षित कामगार काम करत होते. खूप वेळा असं व्हायचं की त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे गैरहजेरीचं प्रमाणही होतं. आमच्यापैकी काही मंडळींनी काही योजना सुरू केल्या, त्यातली एक योजना या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की रेल्वेचा पास जो असतो तो 3 महिन्यांचा असतो आणि ते पैसे नसल्यामुळे, तो पास काढायला पैसे नसल्यामुळे काही कामगार घरीच राहायचे.
1: बरं.
0: कारण पगार आला की तो ओढून टाकायचा. व्यसनाधीन काही मंडळी होती. मग संघटनेने असं केलं की त्या कामगाराचा पास काढायचा, त्याला त्याच्या टेबलवर त्याच्या खात्यात नेऊन द्यायचा आणि दरमहा त्याच्या पगारातून ती रक्कम वसूल करायची. आता महिन्याच्या पगाराची रक्कम ही जास्त असते आणि 3 महिन्याच्या पासाची रक्कम ही कमी असते आणि त्यातूनही जे पैसे उरायचे ते संघटना वापरत नसे तर बोनस म्हणून वर्षाकाठी पुन्हा त्यांना देऊन टाकायचं. म्हणजे त्याची रेग्युलर येण्याची जी शाश्वती होती ती वाढली आणि तोही सावरला गेला आणि त्याचं कुटुंबही सावरलं गेलं.
1: अतिशय छोटी गोष्ट होती पण कामगारांसाठी ती तेव्हा खूप मोठी ठरली.
0: मोठी होती. आणि खूप वेळा असं होतं की 4th वेतन आयोगाच्या सुमारास शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन खूपच कमी होतं आणि त्यावेळेला सुद्धा लोक 30 तारखेला पगार झाल्यानंतर 1 तारखेपासूनचं रेशन भरायला कामगार किंवा त्याचे कुटुंबीय रांगेत जाऊन उभे राहायचे. पुन्हा 10 तारखेला त्याला ओव्हरटाईम मिळाला की 15 तारखेपासूनचं रेशन भरायला ते रांगेत उभं राहायचे, अशी परिस्थिती होती. मग मुलांची पुस्तकं वह्या कुठून आणणार? आता तर खूपच संस्था झाल्या त्या देतात, पण आमच्या संघटनेने हे काही उपक्रम राबवले. ते वह्या पुस्तकं आम्ही लेबर फंडातून आमच्या द्यायचो आणि लेबर फंड जो आहे तो सगळ्यांकडनं आम्ही समान 5 रुपये त्यावेळेला होते ती वर्गणी आम्ही जमा करायचो आणि त्यातून जी निधी जमा व्हायचा आणि अर्ज आल्यानंतर आणि तुमची खात्री पटल्यानंतर की हा मुलगा उच्च शिक्षण घेतोय मग त्याला आपण ही मदत करायला पाहिजे, मग ती मदत आम्ही पुस्तक पेढीतून करत होतो. त्या पुस्तक पेढीच्या जोरावर अनेक मंडळी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, काही परदेशातही गेले आणि अजूनही आमच्या संपर्कात आहे, याचा मला अभिमान वाटतो.
1: वा मस्त. म्हणजे खरंच ह्या कामगारांसाठी अगदी मनोभावे जे काम करणं गरजेचं होतं ते तुमच्या तर्फे केलं गेलं. अविनाशजी, हे सगळं करत असताना तुम्ही कामगार साहित्यिक सुद्धा आहात, तर साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात?
0: मला शालेय जीवनापासून साहित्याची आवड होती. खरं तर काव्य हा प्रकार माझ्या फार जवळचा.
1: बरं.
0: आणि त्यावेळच्या नियतकालिकामध्ये 8वी 9वी असेल 10वी असेल काही कविता माझ्या निवडल्या गेल्या आणि शालेय वार्षिकामध्ये त्या छापल्या गेल्या. नंतर मी डहाणूकर महाविद्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी प्राध्यापक जोग सर होते आणि ते खूप सव्यासाची होते, खूप त्यांचा दृष्टिकोन चांगला होता, त्यांनी आणखी वाचनाची आवड लावली आणि मग मी खूप वाचत सुटलो.
1: बरं.
0: म्हणजे 5 वर्ष मी जवळजवळ खूप लेखकांचं बरंचसं साहित्य वाचलं आणि त्यातून गोडी निर्माण झाली आणि तिथल्या मराठी वाङ्मय मंडळात सुद्धा मी सदस्य झालो आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी सहसचिव सुद्धा झालो. या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयीन काही मित्रमैत्रिणींनी तू जर काही लिहित असशील तर स्पर्धेत का उतरत नाहीस असं मला विचारलं आणि मग ज्युनियर कॉलेजपासून ते अगदी आंतर महाविद्यालयीन पातळीपर्यंत नंतर सिनियरमध्ये अनेक पारितोषिकं, मग लेखाची असतील, कवितेची असतील, निबंधाची असतील आणि वक्तृत्वाची सुद्धा, ही मला मिळाली आणि साहित्याकडे अशा पद्धतीने मी ओढला गेलो.
1: बर. आता अविनाशजी, एवढं तुम्ही सांगितलं तर एखादी कविता आमच्या कामगार बंधूंसाठी सादर कराल का?
0: हो, निश्चित. मी ज्या मुद्रणालयामध्ये काम करायचो त्याला खरं गॅझेट बजेटची प्रेस असं म्हणायचे.
1: बरं.
0: त्या ठिकाणी राजपत्र छापलं जायचं आणि अर्थसंकल्पीय जी प्रकाशनं असतात ती छापली जायची. आमच्याकडे 2 पाळ्या होत्या आणि दोन्ही पाळ्यांना समान काम दिलं जायचं. 8-8 तासाच्या 2 पाळ्या होत्या पण त्यांच्यामध्ये एक चुरस असायची, कामाची एक चुरस असायची की आपल्याला दिलेलं काम आपण किती वेळात आणि कसं पूर्ण करतो, 2 दिवसात करतो, 4 दिवसात, समान काम वाटलं जायचं. त्यावरची ही कविता आहे चुरस. गॅझेटची डेट आपल्याला गाठायची आहे, त्या पाळीच्या आधी आपल्या वाट्याचं छापायचं आहे. शिप मॅनेजरने काढताच हे फरमान, जुळवू लागली खिळे जुळाऱ्यांची अख्खी रांग. पाहून हो कामाचा ओव्हरसिअर सुद्धा धावला, मशिनी झाल्या सुरू, प्रेस धडधड.

0: रडू लागला. 8 पेजी फॉर्मची लागतात थप्पीवर थप्पी, सरसावले सारे हात, बायडिंग झाली सोपी, घेऊन उरी ध्यास, पाळी राबली जोशात, नेहमीचे गॅजेट छापून दिले टायमात. 100 वर्ष जुनी प्रेस गॅजेट बजेटची सतत रंगायची चुरस 2 पाळ्यांची. महत्वाचा असतो हरेक भाग गॅजेटचा, महत्वाचा असतो हरेक भाग गॅजेटचा, ना पाहिला ना वाचला आम्ही कधी दस्तावेज आयुष्याचा.
1: छान, म्हणजे कामाप्रती तुमची असलेली पूर्णपणे एकरूपता या कवितेतून सुद्धा दिसते अविनाशजी. आणि त्यामुळेच असेल कदाचित तुम्हाला कामगार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत, तर त्याविषयी आम्हाला सांगा.
0: आमच्या संघटनेबाबत सांगायचं झालं तर संपूर्ण राज्यामध्ये, तसं देशाचा इतिहास हळूहळू अभ्यासावा असं मला वाटतं, अर्थात माझा तो अभ्यासाचा विषय आहे, पण या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयात ब्रिटिश काळापासून ज्या रजिस्टर्ड झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये 7वा क्रमांक माझ्या संघटनेचा लागतो प्रेसच्या. आणि आज त्यात अस्तित्वात असलेल्या 2 संघटना आहेत, एक म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे आणि 2 क्रमांकाची माझी संघटना आहे. या संघटनेत सुद्धा काम करत असताना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सातत्यानं 10 वर्ष कार्यकारिणीत काम केलं असेल किंवा पदाधिकारी म्हणून काम केलं असेल तर एक महत्वाचा पुरस्कार दिला जातो, तो मला मिळाला. त्यानंतर सातत्यानं 25 वर्ष काम केलेले आम्ही मोजकेच काही पदाधिकारी होतो. 87 सालापासून मी काम करायला लागलो आणि जेव्हा 25 वर्ष मला पूर्ण झाली त्यावेळेला माझ्याच संघटनेने पुन्हा एकदा तो मानाचा पुरस्कार दिला. हे पुरस्कार राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नसले तरी माझ्या दृष्टीने त्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे.
1: म्हणजे तुम्ही जे काम करत होता त्याची पावती तुम्हाला मिळाली असं वाटायचं तो काळ होता.
0: हो, असं आहे की कामगार संघटनामध्ये काही प्रकार आहेत. काही स्वयंघोषित नेते स्वतः संघटना निर्माण करतात आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्यांना आमचं वेतन आम्हालाच मिळत असतं आमच्या कामाचं, आणि मग वेगळं कुठलंही मानधन वगैरे न घेता आम्ही काम करतो, म्हणून आम्हाला या पुरस्कारांची महती मोठी आहे. ही एक आमच्या कामाची पावती आहे. दुसरा पुरस्कार मला 2011 साली श्रमिक प्रतिष्ठानचा मिळाला, तो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यासाठी 11 जणांचं सिलेक्शन महाराष्ट्रातून झालं होतं, जे युवा मंडळी आहेत पण सातत्याने काम करत आहेत, त्यांच्याकडून पुढे काही अपेक्षा आहेत असं ठरवून बँक, LIC, GIC, सार्वजनिक सेवा, शासकीय कर्मचारी यांचं जे श्रमिक प्रतिष्ठान आहे त्यांनी 2011 ला तो श्रमिक प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. आणि तिसरा पुरस्कार मला दुग्धशाळा कामगार जे आहेत ते विखुरलेले संपूर्ण राज्यामध्ये, त्यांच्या काही अनेक समस्या होत्या, कारण ते सोडवण्यासाठी मला तर आता इथे म्हणजे आदरणीय आमचे नेते कर्णिक साहेबांबरोबर, रग कर्णिक यांच्याबरोबर मेधा पाटकरांचं आणि उल्का महाजनांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं, पण त्यांचे बरेचसे प्रश्न सुटल्यानंतर, तेव्हा तर तसं माझं फार वय नव्हतं, परंतु जीवन गौरव पुरस्कार मला शासकीय दुग्धशाळा कामगारांनी त्याच वर्षी दिला. त्याच्यानंतरचा महत्वाचा पुरस्कार तो ह्युमन राईट्स असोसिएशनने सातारा इथे एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि तिथे या राज्यातल्या 5 जणांना पुरस्कार दिला, सोशल अवॉर्ड दिलं. त्याचं कारण असं होतं की संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण हिताच्या गोष्टी म्हणजे वृक्षारोपण, पुन्हा नेत्रचिकित्सा, आरोग्य चिकित्सा, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करणं आणि सातत्यानं रक्तदान शिबिरं घेणं, हा सगळा भाग त्यांनी पाहिल्यानंतर मला तो ह्युमन राईट्स अवॉर्ड जो आहे तो साताऱ्याला मिळाला. आणि तो सुद्धा कामगार क्षेत्रात काम करत असल्यामुळे मिळाला, सोशल असला तरी, तो 2014 ला मिळाला. त्यानंतर मुंबईमध्ये एक सामाजिक अनेक संस्था काम करतात पण भवतू सब्ब मंगलम नावाची एक संस्था आहे, त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्सेस आहेत, पुन्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, विपश्यनेचं काम पण वाढवलेलं आहे आणि त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर काही बाबतीमध्ये मी निश्चितपणे त्यांना सहाय्यभूत ठरलो. आणि मग त्यांच्या कमिटीने सुद्धा मला बुद्धभूषण पुरस्कार हा दिला. आणि त्यानंतर मात्र आणखी 2 ते 3 महत्वाचे पुरस्कार ह्या सर्व पुरस्कारांनंतर मिळाले. त्यातला पहिला म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा या देशातील सगळ्यात जुनी अशी संघटना आहे, गदी आंबेडकरांनी स्थापन केलेली सर्व मिल मजदूरांसाठीची खूप मोठी संघटना आहे. ते दरवर्षी श्रमगौरव पुरस्कार देतात आणि एक जीवनगौरव पुरस्कार देतात. माझं भाग्य असं की मी ज्यांच्या हाताखाली काम केलं, जे मला गुरुस्थानी होते, ते स्वर्गीय रग कर्णिक, शासकीय कर्मचाऱ्यांचं आदरस्थान, त्यांना ज्या कार्यक्रमामध्ये ज्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याच वर्षी त्याच कार्यक्रमात मला श्रमगौरव पुरस्कार मिळाला आणि तोही 2018 साली मिळाला. तर हा एक योग

0: उभा होता. आणि ह्या सगळ्यांची दखल घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या कामगार कल्याण मंडळाने जो गुणवंत कामगार पुरस्कार आहे तो मानाचा आहे, खूप मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. राज्यपालांच्या हस्ते तो दिला जातो. तो सुद्धा 2019 मिळाला. अर्थात ती प्रक्रिया खूप किचकट असते. आवेदनं मागवली जातात, व्यवस्थापनाला विचारणा होते, फाईल पूर्ण तुम्हाला द्यावी लागते, त्यात सामाजिक कार्यसुद्धा लागतं, संघटनेचं लागतं, इतरही गोष्टी असतात, पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू असतो. त्या सगळ्या चाळणीतून मी गेलो आणि 2019 मला तो सुद्धा गुणवंत पुरस्कार, माझ्या आधीही सुद्धा माझ्या संघटनेतल्या 6 लोकांना तो मिळाला होता आणि त्याच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मला थोडक्यात मिळाला आणि माझ्या संघटनेची मान उंचावली गेली असं माझं एक स्पष्ट मत आहे. यानंतर सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्षापेक्षा अधिक, तर गुणवंत कामगार असोसिएशनचा राष्ट्रीय पातळीवरचा कामगार भूषण पुरस्कार हा दिला जातो. तो 24 साली मला कोल्हापूर इथे दिला गेला. त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगली आमच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची त्या जिल्ह्यातील बरीच कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते सुद्धा एक मानाचं होतं संघटनेच्या दृष्टीने.
1: वा, एवढं जे तुम्ही कामगारांसाठी काम करता त्या सगळ्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली आणि त्यामुळे या पुरस्कारांनी, अतिशय मानाच्या पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालात. अविनाशजी, आता या वळणावर तुमची अजून एखादी, तुम्ही ज्या कविता सतत करत असतात कामगार जीवनांवरच्या सुद्धा, तर एखादी कविता आमच्या परत श्रोत्यांसाठी सादर कराल का?
0: निश्चित निश्चित. तसे माझे 2 काव्यसंग्रह आलेले आहेत आपल्या याच कार्यक्रमातून. अनेक वेळा मी काव्य वाचन केलेलं आहे, पण अलीकडच्या काळामध्ये थोडस संघटन क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिर घेत असताना सामुदायिक गीत एखादं सुरुवातीला असावं. प्रतितयश अनेक मराठी दिग्गज कवींच्या कविता आम्ही त्या ठिकाणी सामुदायिकरित्या म्हणायचो. मी म्हटलं आपणही प्रयत्न करून पाहू आणि म्हणून मी अणुचेतना संघर्षातून ही एक कविता लिहिलेली आहे. कृपया ती सर्वांनी ऐकावी, मी तुमच्यासाठी ती या ठिकाणी म्हणत आहे. शीर्षक आहे अणुचेतना संघर्षातून. एकजुटीचे बांधून कंकण अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून संप निदर्शने मोर्चे धरणे हाती आपुल्या अमोघ आयुधे, लोकशाहीचा मान ठेवून अणुचेतना संघर्षातून सकळांचे करुणी प्रबोधन अज्ञानाचे करूच्चाटन, श्रमक्रांतीची मशाल पेटवून अणुचेतना संघर्षातून अन्यायाला थेट भिडूया कर्तृत्वाने न्याय मिळवूया वर्ग लढ्याच्या भागीदारीतून, अणुचेतना संघर्षातून देऊ तडाखा दुःशासनाला घेऊ मिळवून हक्क आपुला संघशक्तीचे करून पूजन अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून.
1: वा अविनाशजी, या कवितेतून सुद्धा दिसतंय की कामगारांचं भलं ही तुमची अगदी मनापासूनची आणि सततची तळमळ असते आणि इच्छा असते. आता ह्या कामगार संघटनेसाठी, कामगार संघटनेत काम करत असताना कोणते एखादे बरे वाईट अनुभव आले असल्यास ते आम्हाला थोडक्यात सांगा.
0: माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये बऱ्या आणि वाईट अनुभवांची जंत्रीच असते.
1: हो,
0: आणि सामाजिक काम करत असताना त्याला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. पण कामगार संघटनेत काम करत असताना आणि लाखोंच्या कामगार संघटनेत काम करत असताना ह्याचं प्रमाण खूप मोठं असतं. ती जबाबदारी मोठी असते, त्यावेळेला संयम दाखवणंही फार महत्त्वाचं असतं, काही वेळेला आक्रमकता खूप गरजेची असते. आणि ह्या कामगार लढ्यातून काम करत असताना खूप चांगले सुखद अनुभवसुद्धा आले. अंतिमतः काय होतं, सर्व कामगार मित्रांना माहीत असेल की शेवटी निगोसिएशन होतं, बैठका होतात. आमच्या बैठका मुख्यमंत्री पातळीवर, उपमुख्यमंत्री पातळीवर, शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांवर, आणि 28 मागण्यांची एक मोठी सनद दिलेली असते, मागण्यांची सनद. त्यातले 2-4 प्रश्न सुटले आणि ते महत्त्वाचे असले की मग संपासारखं आंदोलन मागे घ्यावं लागतं आणि मग आम्हाला टीकेचं धनी व्हावं लागतं. 2 प्रश्न सुटले यांनी नेहमीसारखी माघार घेतली, हे मॅनेज झाले की काय वगैरे वगैरे. आता तर सोशल मीडिया आहे, त्यामुळे नको ते मेसेज येतात. असे अनेक वाईट अनुभव सुरुवातीपासून आले. आता थोडंसं काही मंडळींना समजू लागलेलं आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्याचं धार कमी झालेली आहे. आणि बऱ्या अनुभवांबद्दल जर म्हणालात तर ती माझ्या मनामध्ये खूप दाटी करू

0: नये आणि कधीतरी कविता म्हणा किंवा लेखामधून ती मी प्रकट करेन, कारण अनेकांची आयुष्य उभी राहिली संघटनेमुळे
1: बरं.
0: हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
1: हां
0: आणि म्हणून मला कधी विसरता येणार नाही, या शासकीय रुग्णालयांमध्ये बदली कामगार म्हणून 10-10, 12-12 वर्ष काम करणाऱ्यांना त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून ज्यावेळेला आम्ही कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेतलं, जवळजवळ 11-12 वर्षांचा तो लढा होता, आणि त्यावेळेला नियुक्तीपत्र देत असताना त्यावेळच्या सन्मान्य आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला संघटना पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्या कार्यक्रमात आणि आमच्या हस्तेसुद्धा नियुक्तीपत्र द्यायला लावली.
1: बरं.
0: तेव्हा त्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू, आनंद अश्रू आम्ही पाहिले, यापेक्षा वेगळा अनुभव असू शकत नाही.
1: बरोबर. म्हणजे हा तुम्हाला तुमचा खरा सन्मान वाटला असेल.
0: दुसरं एक महत्त्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अगदी ब्रिटिश काळापासून आपल्या मुंबईमध्ये 4 पोस्टमार्टम आहेत, केंद्र आहे, शवविच्छेदन केंद्र.
1: बरं.
0: आणि कुणी कधी त्या ठिकाणी गेलं नव्हतं आणि लक्ष दिलं नव्हतं आणि अतिशय दुरावस्था होती. 24-24 तास ड्युटी करायला यायचं आणि तिथे आपण जाऊ शकणार नाही, पाहू शकणार नाही अशा पद्धतीचं काम होतं. आणि त्यांनी काही त्या ठिकाणी थोडंसं म्हणायचा प्रयत्न केल्याबरोबर तिथल्या लोकांना निलंबित केलं गेलं, सस्पेंड केलं, आणि कुठलीच संघटना त्यांच्याकडे नव्हती. खरं तर ते शासकीय कर्मचारी, पण शेवटी ते शोधत शोधत आमच्याकडे आले. त्यानंतर ती केस घेतली, त्यांना एकत्र केलं, त्यांच्या फलकाचं अनावरणसुद्धा केलं, त्यांची संघटना स्थापन केली, न्यायालयामध्ये गेलो, न्यायाधीशांनी खडसावून ते तिथल्या अधिकाऱ्यांना न्यायालयातच सांगितलं की यांना ताबडतोबीने कामावर घ्या, आणि त्यानंतर त्यांची जी दुरावस्था होती ती हळूहळू नष्ट झाली. अशा पद्धतीचे अनेक अनुभव या कामगार संघटनेमध्ये मला सांगता येतील की ज्यामुळे मला रोजच जवळजवळ सुखाची झोप मिळते की काहीतरी चांगलं काम केलेलं आहे असं निश्चितपणे वाटतं.
1: म्हणजे हे आत्मिक समाधान तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. आणि कामगारांना ज्यांना खरोखर या सगळ्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची जी समस्या आहे त्याचं निवारण तुम्ही करता. अविनाशजी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर शेवटी सुद्धा तुम्ही एखादी जर नव्याने तुमची काही एखादी कविता असेल आणि त्या कवितेने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवट केला तर खरंच सगळ्यांना ते आवडेल.
0: मित्र, मी आशावादी आहे, परंतु अलीकडची एकूण कामगार क्षेत्राची दशा आणि दिशा पाहिली तर थोडंसं उद्विग्न होतं मन. आणि त्या दृष्टिकोनातून मी ज्या ठिकाणी राबलो कामगार म्हणून 38 वर्ष, त्या ठिकाणचं एक कवन या ठिकाणी सादर करून थांबतो. कवितेचं शीर्षक आहे संपले सारे. प्रेस हा माझा अखंड चाले, यंत्राच्या जोडीनं कामगार डोले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे. लायनो मोनोची मिजास होती, चौरंगी सुबक छपाई होती. कौतुक झाले देशात राज्याचे, मिळाले कित्येक तुरे मानाचे. संपले सारे दिस सोन्याचे. गेली जुळणी गेली ती गॅली, लेटर प्रेस अन हात शिलाई. गेले गॅजेट बजेट चालले, बघता बघता ऑनलाईन झाले. संपले सारे दिस सोन्याचे. संघटना तेव्हा जोमात होती, पतपेढी ही सुखात होती. रिकाम्या जागांचे भर वाढले, निम्मे शिम्मेच शिल्लक राहिले. संपले सारे दिन सोन्याचे. साहेब लोक माणसात होते, कामगारांनाही जपत होते. तुटले बंध मैत्र संपले, एकमेकांशी बोले ना झाले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे.
1: वा, तुमची जी तळमळ आहे ती सगळी तुम्ही आपल्या साहित्यातून आपल्या कवितेतून उतरवता. अविनाशजी, खरंच इतकं सुंदर तुमचं जे जीवन प्रवास तुमचा, जो कामगारांच्या बरोबरीने सततचा जोडला गेला आहे, तर त्याविषयी मनमोकळ्या गप्पांमधून तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: धन्यवाद. आणि यापुढील त्यांचंही जे कामगार श्रमिक म्हणून आयुष्य आहे ते सुखासमाधानाचं जावं अशी माझी सदिच्छा आहे.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
3: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
2: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲप वरही.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
4: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा एका https://awards.gov.in. निवेदन संपलं.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम

0: राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
1: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालयं, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयी ही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं

0: ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15. श्रोते, एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना यांच्याकडून तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात सुरुवातीला काय करावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल आणि पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क राहा. रेडिओ ऐका, TV पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात आणि सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. संवेदनशील म्हणजे जोखमीच्या गटांसाठी. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामान आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. इतर काळजी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले कापड किंवा बर्फाचे टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होते. काय करू नये. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिने असलेली किंवा शिळे अन्न टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका.

नियोक्ते आणि कामगारांसाठी। कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या। थेट सूर्यप्रकाश टाळा। विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा। सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचे नियोजन करा। बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या। व हवामानाच्या बातम्या आणि IMD सूचना नियमित पहा। कामाचा वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांची नेमणूक करा। शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा। उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या। प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवा। गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या। हलक्या रंगाचे पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पॅन्ट वापरा। उष्णतेच्या परिणामाबाबत जनजागृती करा। मोठ्या सभा क्रीडा स्पर्धा दरम्यान घ्यावयाची काळजी। गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो। शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडू शकते। सहभागी व्यक्तींनी पाणी पीत राहावे आणि लक्षणांकडे लक्ष द्यावे। उष्णतेचा आरोग्यावर परिणाम। शरीराचे सामान्य तापमान 36.4 अंश ते 37.2 दरम्यान असते। जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजारांवर होऊ शकतो। आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 आणि 24 सेकंद झाले आहेत। प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोतेहो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीने राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 रोजी G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी PM कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर

पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार, पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल

0: राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3rd क्रमांकाचा अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
2: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010च्या दशकामध्ये आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 मेगावॉट, जे आपण 2022 पर्यंत अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 गिगावॉट, म्हणजेच 5,00,000 मेगावॉट. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 गिगावॉटचे हे लक्ष, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 गिगावॉट, म्हणजेच 60% जास्त आहे. या संदर्भात आपण ज्या उपाययोजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम ज्यामध्ये पीएम सूर्य घर योजना, पीएम कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतो. यासाठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनेल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीन मधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, जेणेकरून आपल्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणि चीन वरील आपली डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण, या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्वाचं काम आहे.
1: श्रोते हो, ई वाहनं आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
2: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो. यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेइकलचा विचार पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेइकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये 3री सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेइकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20,00,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहेत. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिले जात आहे. एक पेड माकी नाम ही मोहीम 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे, याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या.
0: पर्यावरण पूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं.

0: ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खत निर्मिती व जैविक कीटकनाशकं, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोतेहो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
2: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत, आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात, साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे, त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू आयात करणे वाचणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत, ती आपण नक्कीच पार करणार आहोत.
1: श्रोतेहो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
2: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्टे आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजे 5 लाख मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 निर्माण करणे, उद्योग व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे, 2021 तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे, कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत, ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतिशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याची संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगाव स्वयंपूर्ण करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग, व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोते हो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि

0: शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजले तर प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: आवड बळी राजाची। या कार्यक्रमात
1: मी वैशाली वांगीकर,
2: मी शीतल निमजे
0: आणि मी संजय थोरात,
1: आम्ही तिघेही सगळ्या श्रोत्यांचं हार्दिक
0: स्वागत करतो। तर श्रोते हो, सुरू करूया तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम आवड बळी राजाची। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगावंसं वाटतंय की नव्यानं सुरू होणारा कार्यक्रम स्वरलहरी आणि हॅलो आकाशवाणी हा आता परत सुरू होत आहे आणि आपला फोन क्रमांक आहे
2: 0242 220 890।
1: या दूरध्वनी क्रमांकावर श्रोते हो आपल्याला फोन करायचा आहे आणि छानसा संवाद आणि तुमच्या आवडीचं गाणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही ऐकू शकाल।
0: आणि श्रोते हो, 2026 म्हणजे या वर्षी आकाशवाणीचं 90वं वर्ष पूर्ण होत आहे।
1: अगदीच।
0: तर या निमित्त आम्ही सर्व श्रोत्यांचे अभिप्राय, श्रोत्यांच्या आयुष्यामध्ये आकाशवाणीनं कसा प्रकाश टाकला, आकाशवाणी कशी समावलेली आहे, याविषयी आम्ही आपापल्या प्रतिक्रिया सर्व श्रोत्याकडून मागवत आहोत।
1: तेव्हा श्रोते हो, हा 90 वर्षांचा आकाशवाणीचा टप्पा आकाशवाणी आता पूर्ण करत आहे आणि याच माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्ञान असेल, मनोरंजन असेल, गीतांची मेजवाणी असेल, हे सगळं काही तुम्हाला आकाशवाणीने दिलेलं आहे आणि तुमच्या ज्ञानात भर देखील आकाशवाणीच्या माध्यमातूनच तुमचं ज्ञान देखील वाढलेलं आहे। तेव्हा या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा।
2: तर मी काय म्हणते, पत्राचा ओघ भरपूर आहे, तेव्हा आपण लागलीच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू।
0: बिलकुल करूया। तर कार्यक्रमात सुरुवातीला हे छानसं पत्र माझ्याकडे आहे, नखाते हदगाव तालुका पाथरी इथून शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त नखाते मित्र मंडळ। कुंडलवाडी जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत गंगाधर सावनकर, विजय लक्ष्मी सावनकर, राजेश, राकेश, रिषिता आणि समस्त मित्र परिवार। मुक्काम पोस्ट दैठणा ठाकूरबाव इथून चंद्रकांत बापूराव शेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, लताबाई शेवलकर, चिरंजीव संस्कार शेवलकर आणि स्वरांजली शेवलकर।
2: विडो तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक प्रियंका, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धोळे, उत्तम जमधाडे आणि समस्त मित्र परिवार। राहणार आजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजीत बुद्धभूषण, मायादेवी लक्ष्मण ठाकरे, प्रणव प्रणाली प्रणिता आणि समस्त ठाकरे परिवार। गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश निर्मला भगवान आणि मित्र परिवार।
1: आणि हे पुढचे श्रोते आहेत लखन कुबदे, संजय मुसळे, तसेच तामसा रोड हदगाव येथन ओम गायकवाड, अनामिका, प्रणिता, आविष्कार आणि समस्त गायकवाड परिवार। तसेच मुक्काम पोस्ट तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून संतोष कुमार नागणे, सुजाता नागणे, सूरज नागणे, समर्थ नागणे आणि समस्त मित्रमंडळ। तसेच रमेश खरात, नितीन पाटील, नलिनी पाटील अकोट महाराष्ट्र येथन। आणि हे आपले पुढचे श्रोते आहेत परतूर जिल्हा जालना येथन प्रकाश डोणे, मंदाकिनी डोणे, गणेश डोणे, अनंत डोणे, ज्ञानेश्वरी डोणे आणि समस्त मित्रमंडळ। बापू अप्पा घडबळे, ज्योती घडबळे, शिवसुंदर घडबळे, आराध्या घडबळे। मुक्काम पोस्ट उमरी दर्याबाई तालुका हदगाव जिल्हा नांदेडचे हे श्रोते होते। कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथन रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे आणि समस्त मित्रमंडळ।
0: बर, तर हे आहेत रवळगाव मुक्काम तालुका सेलू जिल्हा परभणीचे श्रोते शंकर वदर्गे, छाया वदर्गे।

0: भद्रगे, सुबोध भद्रगे, विक्रांत भद्रगे आणि समस्त भद्रगे परिवार. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी, जगदाळे, हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर, आणि ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव हडप. आणि हे श्रोते आहेत दसमले चौक परतूर इथून सुरेशप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे, सौजय श्रीताई दसमले, कुमारी शिवानी दसमले, सौवार्चना काटे, कुमारी आकांक्षा काटे आणि दसमले आणि काटे परिवार.
1: विश्वकर्मा नगर नागपूर येथून शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश आणि समस्त गव्हाणकर परिवार. गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट वारणा नगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे, शिवकुमार सोने, नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश ज्ञानदार, रणवीर, रेशमा, राज, नीरज आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट खेडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम आसोले, ललिता, दुर्गा आणि समस्त आसोले परिवार.
2: आणि हे पुढचे आपले श्रोते आहेत रमेश नारायण घरत, मुक्काम करचोंडे पोस्ट टोकावडे, तालुका मुरबाड जिल्हा ठाणेचे हे श्रोते आहेत. कुंभार गल्ली श्रीरामपूर येथन अशोक दले, सविता दले, अनिकेत, रोहिणी, ऋषिकेश, जीविका दळे. तसेच पुणावली पुणे येथन अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, अविका सोनवणे, विशाखा सोनवणे आणि समस्त मित्रमंडळ. कावलगाव तालुका पूर्णा येथन विठ्ठल पिसाळ, सीमा पिसाळ, कृष्णा पिसाळ, मंगेश पिसाळ आणि समस्त मित्रमंडळ. प्रवीण मुळे आणि समस्त मित्रमंडळ. परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा, सानिया शकील पठाण, बिस्मिलाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख. तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बायराजी अमन सय्यद आणि माहिरा सय्यद.
0: अच्छा,
1: तर ह्या सर्व श्रोत्यांना हळद लागवड आणि व्यवस्थापन याविषयी पंकज एकशिंगे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ह्या सर्व श्रोत्यांना खूप आवडली. या मुलाखतीतून आम्हाला भरपूर अशी माहिती भेटली असं ह्या सर्व श्रोत्यांनी लिहून कळवले. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: गीतानंतर वळूया या श्रोत्यांकडे. हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली इथून सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, सौसाधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, कुमारी माहेश्वरी रोहिणकर, सौ प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मुळे परिवार हे छानसं पत्र पाठवतात. हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधराताई नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, संकेत साईनाथ मध्येवाड, देवयानी, धनश्री, आरुष आणि समस्त नाळापुरे परिवार हे छानसं पत्र पाठवतात. यानंतरचे हे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले आणि समस्त मित्र परिवार.
1: बर.
0: नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णाचे श्रोते आहेत शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, मारोतराव भुसारे नावकीकर, गणेश मोरे आहेरवाडीकर. सोबत आहेत पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे सुनील दबडे, टेलर आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे, छोटूदादा इंगोले आणि समस्त मित्र परिवार.
1: अच्छा. जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुलाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्र परिवार. बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि समस्त मित्र परिवार. राहणार वझर सराटे तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजाराम दादा सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबाप्पा जाधव, विनायकराव सोसे आणि समस्त मित्र परिवार. सुंदरखेड राजमाता नगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती, आकांक्षा, आकाश आणि समस्त नरवाडे परिवार.
2: यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत बघ, मुक्काम पोस्ट मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून पांडुरंग अर्जुनराव साळवे, गजानन नादरे पाटील, मारुतराव पांचाळ, संतोष खोसे, सुंदरबाप्पा जाधव, श्लोक स्वरा आणि समस्त मित्रमंडळ. तसंच वसारी जिल्हा वाशिम येथन एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांगू मगर, सूरज खेडकर आणि रवींद्र पवार गोवर्धन. तसंच विजयकुमार खुळे आणि समस्त खुळे परिवार रांजणीकर, मुक्काम पोस्ट रेल्वे स्टेशन रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालन्याचे हे श्रोते होते. मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ. राजेश खोब्रागडे यांचं देखील पत्र आपल्याला आलेलं आहे. अनिल कुमार घोडके, वैशाली अनिल, प्राजक्ता वैष्णवी, गायत्री घोडके, यज्ञेश घोडके आणि समस्त मित्रमंडळ. आंबई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथले श्रोते होते. तसंच बीड येथन नंदकिशोर घटे, संगीता घटे, साक्षी घटे, जयश्री मेत्रे, अंजली करवा, बालासाहेब करवा. तालुका पूर्णा येथन सदाशिव थोरात, कविता थोरात, श्रेया, रंजना आणि समस्त मित्रमंडळ. तसंच तालुका नांदुरा येथन प्रमोद बगाडे, वर्षा बगाडे, प्रतीक बगाडे, संकेत बगाडे आणि समस्त मित्रमंडळ.
1: राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि मित्र परिवार. मुक्काम पोस्ट

धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका गजानन आणि समस्त घायाळ परिवार या सर्व श्रोत्यांना पावसाळ्यापूर्वी मृद आणि जलसंधारणाची कामे याविषयी प्रसारित झालेला संवाद खूप आवडला. सहभाग होता वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं, धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्याही पसंतीचं हे गीत.

0: आणि यानंतरच्या गीताची आवड कळविणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे आणि समस्त मित्रमंडळ. वाघाडी येथन बाबासाहेब काळे, पांडुरंग अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत प्रेरणा आणि समस्त मित्रमंडळ. परळी वैजनाथ येथन शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि समस्त मित्रमंडळ. राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीहून भगवान कुरे, मारुती, पूरभाजी, गोरखनाथ, आदिनाथ कुरे आणि समस्त मित्रमंडळ.
1: मुक्काम पोस्टच्या कलंबात तालुका गेवरे जिल्हा बीडचे हे श्रोते दिनकर साळवे, संस्कार, श्रेयश, श्रेया, अक्षय, गंगा साळवे आणि समस्त मित्र परिवार हे श्रोते आहेत. वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज्य वानखेडे आणि समस्त मित्र परिवार हे छानस पत्र पाठवतात. हे श्रोते आहेत जिल्हा वडवणी मध्य प्रदेशचे संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुजोटी तालुका अहमदपूरचे हे श्रोते जिल्हा लातूरचे प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रुपाली तुकाराम आलापुरे, कुमारी जयश्री, श्रीकांत आलापुरे आणि समस्त मित्र परिवार.
2: तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथून तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवर

0: दादा शिंपले, कांचन शिंपले, साक्षी ढेंबरे आणि समस्त शिंपले परिवार. समतानगर परिवजनात इथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि मित्र परिवार. राहणार बरसाले मळा आंतरवाली दाई, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना इथून ज्ञानदेव माऊली बरसाले, दामोअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, संभा बरसाले, कुंडलिकराव बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, बंडू नाना आटक, अनंतराव यादव, एकनाथ दादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले अंकल, तसंच राहणा जवळ झुटे तालुका पाथरी जिल्हा परभणी इथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती, संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर परसू, बाळू रणपिसे आणि उत्तम मामा खरात आणि समस्त मित्र परिवार.
1: नंतरच पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत, हातगाव जिल्हा नांदेड येथील शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे, कविता गिरबिडे आणि मित्रमंडळ. बीड येथील रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात आणि मित्रमंडळ. तसंच दौलत बाग मुरादाबाद येथील जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिमाली, नदीमाली, जुनेद अब्बासी आणि मित्रमंडळ.
2: हे श्रोते आहेत मौजे गोवर्धनचे श्री रवींद्र पवार, सौमेनाताई पवार, चिरंजीव श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश शंकर आणि समस्त मित्र परिवार. राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा, सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम आणि समस्त मित्र परिवार. गणेशनगर तालुका पूर्णा जिल्हा परभणीचे श्रोते आहेत बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती सर, आदित्य गिरी, सौ पूजाताई भारती आणि समस्त मित्र परिवार.
0: या सर्व श्रोत्यांना अल निनोच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीचं नियोजन याविषयी डॉक्टर आनंद गोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत खूप आवडली. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं, खूप खूप धन्यवाद. चला तर श्रोते हो, आनंद घेऊया तुमच्या छानशा आवडीच्या गीताचा.

0: चला तर मग श्रोते हो, आता तुमची सगळ्यांची पत्र घेता घेता आपण आता शेवटच्या पत्राकडे वळलो आहोत. आता हे शेवटचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत.
1: मुक्काम पोस्ट काळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत. श्री सुधाकर जाधव, श्री प्रशांत जाधव, चिरंजीव प्रणव देशमुख, चिरंजीव संचित देशमुख, सौ जगुताई जाधव, सौ स्वातीताई देशमुख, सौ वर्षाताई देशमुख, सौ पूजाताई देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, कुमारी ऋतुजा देशमुख आणि समस्त जाधव देशमुख परिवार हे छानसं पत्र पाठवतात.
0: बर,

0: छत्तीसगड भाटापारा दत्तरेंगी इथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार वर्मा, दीपक कुमार वर्मा, छावेंद्र कुमार वर्मा आणि समस्त वर्मा परिवार हे छानसं पत्र पाठवतात आणि आपला अभिप्राय कळवतात. हे पत्र आहे राजनंदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, देवी अनिष्का आणि तन्मय गजभिये आणि समस्त मित्र परिवार हे छानसं पत्र पाठवतो.
1: तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि समस्त मित्र परिवार. तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि समस्त मित्र परिवार.
2: राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदर बाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, सरजूदादा जाधव, वर्षाताई, रघुनाथ महाराज देशपांडे वखारीकर, छगनराव आनंदे, ज्ञानोबा माऊली उगले, भानुदास मामा खंडागळे, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव. राहणार जवळा झुटा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, राज रणवीर, किशोर शिंदे, विनायकराव सोसे, उत्तमराव दादा खरात आणि समस्त मित्रमंडळ. जांभरुण तालुका अर्धापूर येथन दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी, गणेश हारगावकर आणि समस्त जोशी परिवार. तसंच गुरुचौक पोफाळी येथन गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार. तसंच येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथन शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी दुर्गेश्वरी, ज्योती आणि समस्त मित्रमंडळ.
1: या सर्व श्रोत्यांना मान्सून पूर्व पेरणी नियोजन याविषयी डॉक्टर अमोल सोळंके यांनी कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये दिलेली माहिती खूप आवडली. आणि तसेच खरीप हंगामाची पूर्वतयारी, माती परीक्षण आणि शेती व्यवस्थापन याविषयीची दिलेली माहिती सुद्धा आम्हाला खूप आवडली असं ह्या मंडळींनी लिहून कळवले. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे झक्कास असं गीत.

0: तर श्रोते हो, झकास अशा या गीतानंतर आजच्या कार्यक्रमाची आज आपण इथेच सांगता करूया. वेळेचं भान पाहता आजच्या कार्यक्रमातून मी संजय थोरात,
1: मी शीतल निमजे
2: आणि मी वैशाली वांगीकर
0: आम्ही तिघेही पुन्हा भेटण्याच्या आशेने आपला निरोप घेत आहोत.
1: तोपर्यंत
2: नमस्कार.
0: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
1: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

श्रोते हो सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधावैनी आणि शेवंता वैनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229° नॉमीटर अर्थात 1305 kHz वर, तसंच एफ एम बँड 102 MHz वर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: तुमची आवडती गाणी
0: थेट तुमच्या फोन वरून तुमच्या भेटीला,
1: तुमची आवड
0: आमची निवड,
1: सुरांची मैफिल
0: आणि श्रोते हो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
1: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
3: हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो लवकरच तुमच्या भेटीला
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार। कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन। मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। आणि आता बातम्या विस्तृतपणे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं। व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले। ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं। तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्स यांनी यावेळी चर्चा केली। याआधी डेल्सी रॉड्रिग्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे। ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली। तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला। अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते। माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे। या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे। बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे। नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे। तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे। सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली। इथं भाजपाचे धैर्यशील कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल। सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख

0: यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77 वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यमोद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टीयुद्धाच्या

0: जागतिक क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लंबोरियाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 52 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. सुरुवातीला ऐकूया रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकलाकारांनी गायलेली देवीची गीत.

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकलाकारांनी गायलेलं देवीचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरलीचं गीत.

त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरली गीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बाल शिक्षणावर आधारित हे गीत.

माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बालशिक्षणावर आधारित गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. रात्रीचे 8:30 आणि 50 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उषा आमोणकर आणि दिलीप पंडित यांनी गायलेलं एम के विचारे यांचं गीत.

महेश केळुसकर यांची रचना आपण ऐकलीत, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. श्रोतो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 न्यूज ॲट 9 इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स आणि 10 प्रादेशिक लोक एम सुगम संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम. कलाकार सौम्या मिश्रा मैथिली यांचं लोकसंगीत आणि बिजॉय कुमार सामंत रॉय